नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या प्रातकालीन सभेत मी वैष्णवी रिसबुड तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज रविवार भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026। सकाळचे 5:58 आणि 23 सेकंद झाली आहेत। आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6 वाजताय. आता हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

महर्षी व्यास यांनी रचलेला नवग्रह स्तोत्र आपण ऐकलात. गायिका होत्या वैभवी शेटे. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना. सुधीर फडके यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

श्रीनिवास खळे यांचं संगीत असलेली ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. आता ऐकूया संत नामदेव महाराज यांची रचना, गायिका अपर्णा केळकर, संगीतकार अवधूत बाम.

सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेली ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. पुढील रचनेचे गायक आणि संगीतकार आहेत अनूप जलोटा.

प्रेम धवन यांची ही रचना संगीतबद्ध केली होती सतीश भाटिया यांनी. समूह स्वरातील या रचनेबरोबर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. कृषीवाणीमध्ये आज आपण ऐकणार आहात कलम करण्याच्या सुधारित पद्धती याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, फळझाडांची अभिवृद्धी बियाण्यांपासून केल्यास अशी झाडं उंच वाढतात आणि फळं धरण्याला अधिक कालावधी लागतो. तसंच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळं आणि उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे औषध फवारणी, छाटणी, फळांची काढणी ही कामं खर्चिक आणि त्रासदायक होतात. त्यामुळे फळझाडांची लागवड कलमं लावून करतात. त्यासाठी नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी आणि पपयासारख्या एकदल पिकांच्या अभिवृद्धीसाठी

0: बियांचा वापर आवश्यक ठरतो. कलम करण्याच्या विविध पद्धती आहेत. आज आपण त्यातील काही पद्धतींची माहिती करून घेऊया. पहिल्यांदा जाणून घेऊया गुटी कलमाविषयी. यासाठी सुमारे 40 ते 50 सेंटीमीटर लांब वाढलेल्या फांदीवर टोकापासून 30 ते 45 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर रुंदीची पूर्ण साल काढून घ्यावी. त्यानंतर तिथे ओलं शेवाळ लावावं आणि ते प्लॅस्टिक कापडाने गुंडाळून दोन्ही टोकाकडे सुतळीने बांधून घ्यावं. पावसाळ्यात गुट्या चांगल्या प्रकारे होतात. सुमारे 2.5 ते 3 महिन्यात या गुट्यांमधून मुळं बाहेर दिसू लागतात. तेव्हा गुट्या झाडापासून कापून प्लॅस्टिक पिशव्यात लावून सावलीत ठेवाव्यात. नंतर गुटीवरील 50% पानं कमी करावीत. लवकर आणि अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी IBA किंवा NAA ही संजीवकं 2000 ते 5000 PPM टाल्क पावडरमध्ये किंवा लॅनोलिल पेस्टमध्ये मिसळून गुटीच्या वरच्या कापावर लावावी. यानंतर कोय कलम. आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी आणि सोपी पद्धत असून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमं करता येतात. एका वर्षात ही कलमं लागवडीला तयार होतात. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादी वाफ्यावर कोई रुजवून 15 ते 20 दिवसांचं रोप मुळासकट कोईसह काढून घ्यावं. अशा रोपांची पानं पूर्ण उघडलेली नसावीत. पानं आणि देठांचा रंग तांबडा असावा. रोपाचा खालचा 7 ते 9 सेंटीमीटरचा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून मधोमध सुमारे 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा उभा काप घ्यावा. ज्या जातीची कलमं करायची असतील तिची 3 ते 4 महिने वयाची, जून, निरोगी आणि डोळे फुगीर परंतु न फुटलेली 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची काडी कापून घ्यावी. त्या काडीवरील सर्व पानं कापून टाकावीत आणि काडीच्या खालच्या बाजूला 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा. त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. काडीची जाडी जास्त असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालीला जुळवून घ्यावी आणि कलमाचा जोड 2 सेंटीमीटर रुंद आणि 20 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथीनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. नंतर ही कलमं 14 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड 2 ते 5 सेंटीमीटर मातीच्या वर राहील याची काळजी घ्यावी. ऊन आणि पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी ही कलमं सिल्पॉलिन किंवा प्लॅस्टिकच्या शेडमध्ये ठेवावीत. दर दिवशी गरजेनुसार कलमांना पाणी द्यावं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या कलम करण्याच्या विविध पद्धतींचा वापर जर आपण केला तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज आपण ऐकणार आहात अंडाशयातील गाठी याविषयीची माहिती. तज्ज्ञ आहेत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अप्पासाहेब शेळके. 6:50 परिसर यामध्ये पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची माहिती. याचं लेखन आणि निवेदन केलं आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक

श्रीरोगसमस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्यूमरच्या गाठी. अंडाशयाचे सिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे सिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल सिस्ट ज्याला म्हणतो आपण,

0: साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल सिस्टचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर सिस्ट. तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन्स तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्टसुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी

0: नष्ट झाली. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने सन 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती वेली गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्न साखळी सुरळीत होते. या अन्न साखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 भावधारा. सकाळी 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भोवती. याचं संकलन आणि निवेदन केलं आहे अनघा मगदुम यांनी. सादर करते विवेक पानखडे. सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 बालजगत, यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारी जलतरणपटू निधी शरद भिडे हिची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 10:40 शास्त्रीय संगीत, यामध्ये आपण ऐकाल पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार. सकाळी 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 आकाशवाणीच्या

मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पहिल्या सभेचे उर्वरित कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत दुपारी 12 वाजता वनिता मंडळ. यामध्ये बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांची मुलाखत, तसंच महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांची मुलाखत. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, दुपारी 2:30 नादब्रह्म, यामध्ये सत्व श्रीनाथ यांचं कर्नाटक शैलीतील बासरीवादन. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या, यामध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी, यामध्ये भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऐश्वर्या डावरे यांची मुलाखत. 6:10 गीतबहार, यामध्ये मराठी चित्रपट संगीत. आज सायंकाळी 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान एजबॅस्टन बर्मिंगहम इंग्लंड इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आपण ऐकू शकाल रेडिओ सेटवर. आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. 6:30 गंमत जम्मत, यामध्ये सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन टिपटिप पेचू दाणे घर धान्याने भरू, कीर्तनकार दिगंबर बुवा नाईक. 8:15 लोकसंगीत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम, रात्री 10 वाजता अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये JS श्रीराम यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, तर ही होती रूपरेषा आमच्या विविधरंगी कार्यक्रमांची.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण रतन टाटांचं जीवन, त्याच्यामध्ये येणारी आव्हानं आणि त्यांनी टाटा समूहाला दिलेली एक विशिष्ट दिशा याबद्दल आपण बोलतो आहे. आता त्यांचं एक जे वेगळं रूप होतं व्यवस्थापक म्हणून,

0: ते आपण थोडंसं समजून घेऊया की रतन टाटा व्यवस्थापक म्हणून कसे होते. कारण एकाच वेळी ते अनेक विचार करायचे आणि छोट्या विचाराचं मोठं स्वरूपही समजून घ्यायचे. म्हणजे एखादा विचार रुजला की तो मोठा कसा होईल आणि त्या मोठ्या विचार झाल्यानंतर तो दृश्य स्वरूपात जेव्हा येईल तेव्हा तो कसा दिसेल ह्याचं त्यांना अगदी तत्परतेनं आकलन व्हायचं. आणि त्याच वेळेला अगदी छोट्यातली छोटी गोष्ट पण कशी असेल त्याचाही ते विचार करायचे. ह्याच्यामध्येच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कदाचित रहस्य दडलेलं असेल, यशाचं रहस्य दडलेलं असेल. न्यूयॉर्कमधलं अलिशान असं जे हॉटेल आहे ते त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच वेळेला भारतातलं बजेट हॉटेल आहे ना ते पण ताब्यात घेतलं. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात छोटी गोष्ट या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडवून आणल्या. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अत्यंत प्रेस्टिजियस कार, स्टेटस कार यांचं उत्पादन करायचं आणि त्याचबरोबर ती त्याच वेळेला भारतीय लोकांसाठी स्वस्तातली स्वस्त गाडी बनवायचं स्वप्न पाहायचं. ह्या दोन्ही गोष्टी किती परस्पर विरुद्ध आहेत. जे आर डींचं सगळ्या जगाला कौतुक होतं कारण ते खूप मोठं पथदर्शी व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी जागतिक दर्जाच्या कंपन्या निर्माण केल्या, हे त्यांचं वैशिष्ट्य. परंतु त्या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देण्याची क्षमता तयार करणं आणि त्यांना काळानुरूप बनवणं, त्यांच्या व्यवस्थांमध्ये आमूलाग्र काळानुसार बदल बनवणं हे पुढचं काम रतन टाटांनी केलं. रतन टाटांपाशी आपली अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने चालली आहे, पुढे येणाऱ्या काळानुरूप आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज घेण्याची क्षमता होती, दूरदृष्टी होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपला संपूर्ण व्यवसाय एकसंध बनवला आणि पुढे जाण्यासाठी जो काही परिवर्तन, जो काही बदल घडवायला हवा तो बदल घडवण्यासाठी एक निश्चित मार्ग शोधला आणि तो मार्ग तितक्याच ठामपणानं ते चालले. जेव्हा त्यांनी साऱ्या समूहाची सूत्र हातात घेतली तेव्हा लिबरलायझेशन होत होतं, मुक्त वातावरण होतं आणि समूहाच्या मनाची त्या दृष्टीने मात्र तयारी झालेली नव्हती. म्हणजे बाहेर एक घडत होतं, आतमध्ये त्या दृष्टीने काही हालचाली नव्हत्या. परंतु रतन टाटांच्या हे लक्षात आलं की आपल्याला आपल्या कंपन्यांच्या मनोवृत्तीमध्ये, वर्किंग पॅटर्नमध्ये मुळापासून बदल घडवून आणला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने विचार करायला, पावलं उचलायला सुरुवात केली. ही जी गोष्ट असते, हा जो काळ असतो हा अत्यंत कठीण असतो. कारण बाहेर एखादी गोष्ट घडत असते आणि आतमध्ये एक विशिष्ट संस्कृती असते जी वर्षानुवर्ष चालू असते, त्यामुळे बाहेरचं वातावरणाशी जमवून घेताना अंतर्गत संघर्ष पण खूप वाढतो आणि हा अंतर्गत संघर्ष जितका तीव्र व्हायला लागतो तितकं त्याच्यामध्ये माणसं गळण्याची आणि कंपनी खाली येण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये अत्यंत समतोल, दूरदर्शी व्यक्तिमत्व हे नेतृत्वपदी असायला लागतं. ही काळाची गरज रतन टाटांनी आपल्या व्यक्तिमत्वात आणली आणि या सर्वांचा एक बॅलन्स साधून आपल्या समूहाला या मुक्त वातावरणामध्ये पुढे येण्यासाठी ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी त्यांनी केल्या.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
3: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
2: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30. सादर करते विवेक वानखडे.

1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 7 मिनिटं झालीत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA च्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी

0: सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये

0: विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6000 अधिक मोठे धरणी असून या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीसह रत्नागिरी केंद्र. आता जाणून घेऊया दिनविशेष. आज 14 जून. 14 जून 1967 रोजी चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. 1972 DDT या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली. 14 जून 1999 रोजी दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कार्यकाळ संपला. 2001 रोजी AC किंवा DC यापैकी कोणत्याही विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या उपनगरी गाडीचाच म्हणजेच इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट EMU शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाला. 14 जून 1969 रोजी प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफ

फी ग्राफ यांचा जन्म. 1922 रोजी हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के आसिफ यांचा जन्म. 1952 भारतीय राजकारणी, चित्रपट अभिनेत्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती किरण खेर यांचा जन्म. 14 जून 2020 रोजी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांचं निधन झालं. दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 आपण ऐकणार आहात अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी।

0: Aquí.
1: Aquí. Aquí.
0: Aquí. Ya. Aquí.
1: Aquí.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात.

0: या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
1: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे. विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण, मूलद्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच, म्हणजे अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांदृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे.
0: सर, आत्ता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत? म वरून सुरुवात होणाऱ्या.
1: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दि माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर, किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध, या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
0: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खंड 14 सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसार

0: कारण रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेशन अशा नोंदींचा म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14 व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14 व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मघाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15 व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं, किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे.
1: हां,
0: आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला. तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्यविषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्त्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 मध्ये आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्यविषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्यविषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या

0: संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे तीन खंड अत्यंत महत्त्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्त्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू. तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. भावधारामध्ये सुरुवातीला ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजातील या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात, तसंच 8:15 मॉर्निंग न्यूज. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्रराष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं

पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3ऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या 3ऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129°C ते 121°C तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 हून अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

0: प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगरं तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: AM 1143 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती आता आपण ऐकणार आहोत. संकलन आणि निवेदन केलं आहे अनघा मगदूम यांनी. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. निवेदिका अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.
3: नमस्कार श्रोते हो, अवती भवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते. ऐकूया गेल्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा. सुरुवातीला ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक. सोमवारीच मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी पावसाच्या सरींना लागला ब्रेक. 15 जून नंतर पेरण्या करण्याचे शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाच्या विविध मोहिमा. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं केलं आवाहन. कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची आकाशवाणीमध्ये झाली विशेष मुलाखत. पावसाळी खबरदारी उपाययोजना यासोबतच रेल्वे दुपदरीकरणाबाबत दिली महत्वाची माहिती. अन्न आणि औषध प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पडले छापे. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू. कोकणात होत आहेत काश्मीरची सफरचंद. तर योगासन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेडची तन्वी रेडीज ठरली विश्वविजेती. भारताला सुवर्णपदक. आता ऐकूया सविस्तर वृत्तांत.

0: ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हद्दपारीची प्रकरणं प्रलंबित आहेत पुढील 2 आठवड्यात ती निकाली काढावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नार्को कोऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिले. चिपळूण हे मोठं शहर आहे. या परिसरात पर्यटकांची गर्दी असते. अशा ठिकाणी सतर्क राहून सर्वच अधिकाऱ्यांनी विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तर MIDC मध्ये ज्या कारखान्यांमध्ये रसायनांचं उत्पादन होतं त्यांच्या नावांची यादी फॅक्टरी निरीक्षकांनी घ्यावी, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसाठी रसायने ओळखण्यासाठीची कार्यशाळा घ्यावी अशी महत्वाची सूचना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक BB महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठले, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शिडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते. उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीमध्ये मान्सूनने सोमवारी 8 जून रोजीच आगमन केलं. मात्र सोमवारी आणि काही अंशी मंगळवारी कोसळलेल्या पावसाच्या सरी त्यानंतर मात्र गायब झाल्यात. दरम्यान मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला तरी किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलंय. अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मोसमात पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम यंदाच्या खरीप हंगामावर होण्याची भीती कृषी तज्ज्ञ व्यक्त करत असतानाच रत्नागिरीच्या जिल्हा कृषी विभागानं रत्नागिरी जिल्हाभर विविध खरीप मोहिमा राबवण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात माहिती देत आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले.
1: चालू वर्षी पाऊसमान सरासरीच्या तुलनेमध्ये 92% पडणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अल निनोचा प्रादुर्भाव, ज्याच्यामुळे पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे. तरी रत्नागिरीतील शेतकऱ्यांना माझे आव्हान असेल की आपण घाबरून न जाता यावरती मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं उचलावी लागणार आहेत. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत आपण विविध मोहिमा क्षेत्रीय स्तरावर राबवत आहोत. यामध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, श्री पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञानाचा वापर, 100% फळबागांना आच्छादन करणे, पांगलोट विकासाची कामे हाती घेणे, गोकृपामृत सारख्या कल्चरचा वापर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून करणे आणि खतांमध्ये बचत करणे, या सर्व गोष्टी आपण राबवत आहोत. यासोबतच अन्यच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरती आपण शिवार फेऱ्यांचे देखील नियोजन केलेले आहे. माझे शेतकरी बंधूंना आव्हान असेल की आपण या मोहिमांमध्ये सहभागी व्हा. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या गावामध्ये जेव्हा येत आहेत त्या ठिकाणी आपण नक्की उपस्थित राहा आणि याचा फायदा आपल्या उत्पादन वाढीसाठी नक्की आपण करून घेऊ शकाल.
0: कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची नुकतीच आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर विशेष मुलाखत झाली. यामध्ये त्यांनी पावसाळ्याचा सामना करताना कोकण रेल्वेने कोणती खबरदारी घेतलीय, कोणत्या उपाययोजना केल्यात याची सविस्तर माहिती दिली. 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वेच्या गाड्यांचा वेग हा ताशी 75 ते 90 किलोमीटर राहणार आहे असं संतोषकुमार झा म्हणाले.
2: हम देखिए जितने भी हमारे स्टेशन हैं 72 स्टेशन हैं, सभी स्टेशन के पास स्टेट डिज़ास्टर मैनेजमेंट के नंबर हैं और उनसे हमारा संपर्क होता है. तीनों स्टेट गवर्नमेंट यानी कि महाराष्ट्र, गोवा और कर्नाटका, उनकी जो स्टेट अथॉरिटीज़ हैं हमारे जॉइंट इंस्पेक्शन होते हैं. नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी के साथ हम मॉक ड्रिल करते हैं और सभी जगह जितने भी हॉस्पिटल्स हैं हमारे स्टेशन के नियरेस्ट और एम्बुलेंस फैसिलिटी हम उसको तैयार रखते हैं. महाराष्ट्र की बात करें तो MSRTC से हमारा बहुत ही क्लोज कोऑर्डिनेशन रहता है कि अगर कभी पैसेंजर्स को ट्रांसशिप करना हो, इवैक्यूएट करना हो तो तुरंत बसों की व्यवस्था हो, और ऐसी ही व्यवस्था बाकी दोनों राज्यों में भी हमने कर ली है. इसके अलावा कंट्रोल रूम का एक विशेष नंबर होता है जो हम यात्रियों को उनको संचारित करते हैं और 139 पर यात्री कभी भी डायल करके किसी भी सुविधा की मांग कर सकते.
0: महामंडळ अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबद्दलही यावेळी माहिती दिली.
2: अभी हमारा 739 किलोमीटर में सिर्फ 50 किलोमीटर डबल लाइन है, बाकी पूरा सिंगल लाइन सेक्शन है. रोज हम 75 ट्रेनें सिंगल लाइन में चलाते हैं जो कि अपने आप में एक बड़ा मिरेकुलस रिकॉर्ड है, और जिसमें 56 पैसेंजर ट्रेन और लगभग 19 माल गाड़ियां रोज चलती हैं. तो अब ये सेक्शन सैचुरेट हो रहा है और इसकी डबलिंग की बहुत आवश्यकता है. लगभग 550 करोड़ की लागत से हमने 50 किलोमीटर को डबल लाइन बनाया रोहा से वीर का,

0: ये पूरा पहाड़ी सेक्शन है, यहाँ पे कॉस्ट ऑफ डबलिंग बहुत हाई है और समय भी बहुत लगता है। तो हमने अभी सर्वे शुरू किया है ठोकुर से लेकर के गोवा तक का, मडगांव तक का, उसका सर्वे हो रहा है। लगभग 263 किलोमीटर का ट्रैक का हम अभी डबलिंग का सर्वे कर रहे हैं और उसके बाद इसका एस्टिमेट बनेगा और फिर हम रेल मंत्रालय को भेजेंगे प्रस्ताव, ताकि इसका धीरे धीरे पैच डबलिंग हम कहते हैं, आंशिक रूप से डबलिंग का कार्य जो है वो शुरू हो सके।
1: श्रोते हो, ही संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी आपण आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून गेली काही दिवस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आणि नियमबाह्य हॉटेल चालकांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला जातोय। जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे। याबाबतची माहिती देताना सहायक आयुक्त मिलिंद महागडे म्हणाले,
2: नमस्कार। अन्न सुरक्षा मानदेय कायदा हा दिनांक 5/8/2011 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे। त्या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे तो मानवी सेवन

0: नागरिकांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला जातोय. जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. याबाबतची माहिती देताना सहायक आयुक्त मिलिंद महागडे म्हणाले,
1: नमस्कार. अन्न सुरक्षा मानदेय कायदा हा दिनांक 5/8/2011 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे. त्या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे तो मानवी सेवनास सुरक्षित सकस व निर्भय अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याकडे 4 अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. आमच्या रेग्युलर अन्न आस्थापना तपासणी तसेच अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ जसे की गुटखा पान मसाला यांच्या विक्रीवरतीही आमच्या कारवाया सुरू आहेत. सध्या रत्नागिरीमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या 6 प्रकरणांमध्ये 614,547 इतका साठा जप्त करून 6 FIR नोंदवण्यात आलेले आहेत. तसेच अन्न आस्थापनांच्या रेग्युलर तपासण्या सुरू आहेत. त्यामध्ये हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर अन्य व्यावसायिक असतील तर त्यांच्या आस्थापनांच्या तपासण्या सध्या सुरू आहेत. तर अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानदेय कायद्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनाही आवाहन करण्यात येत आहे की आपल्याला जर काही तक्रारी असतील तर ते ACFDA RTN 2019@gmail.com या आमच्या ईमेल आयडीवरती आपण तक्रार करू शकता. आपल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल. धन्यवाद.
0: रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूनं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकानं वर्षभरात धडक कारवाई केली. याविषयी अधिक माहिती देत आहेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे.
2: नमस्कार रत्नागिरीकर. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आमच्या RTO कार्यालयाच्या जे अंमलबजावणी पथके आहेत त्यांनी मागील आर्थिक वर्षामध्ये जवळपास 5,814 दोषी वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि यातून आपल्याला 3,33,43,000 इतका दंड वसुली झालेली आहे. आता या गुन्ह्यांमध्ये आपण विना हेल्मेट, विना सीट बेल्ट असेल, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे असेल, ओव्हर स्पीडिंग करून धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच आपण ओव्हरलोड मालाची वाहतूक करणारे ट्रक असतील, टिप्पर असतील आणि अवैध प्रवासी वाहतूक या सर्वांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. तर ही कारवाई करण्यामागचा मूळ उद्देश चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा नसून एकूणच आपल्या जिल्ह्यातील होणारे अपघात कमी करणं आणि कुठेतरी वाहतुकीला शिस्त लावणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे यापुढेही देखील ही मोहीम आपली सुरूच राहणार आहे. धन्यवाद.
0: सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकारानं समाधान समारोह 2026 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. याविषयी अधिक माहिती देत आहेत विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील.
3: सध्या माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी निर्देश दिल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयात जे काही अपील पेंडिंग आहे त्या अपिलांबाबत मध्यस्थी आणि सामुपचारण मिटवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या विशेष मोहिमेला समाधान समारोह असं नाव दिलेलं आहे. तर हा समाधान समारोहामध्ये आपले अपील किंवा आपले वाद रेफर करण्याची मुदत जी होती ती 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर याची दखल सर्व नागरिकांनी घ्यावी. ज्या नागरिकांचे अपील माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि त्याच्यामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे तर अशा नागरिकांनी या समाधान समारोहामध्ये समझोत्यानं आपले वाद निकाली काढण्यासाठी दिनांक 31 जुलै पर्यंत आपले वाद ते पाठवू शकतात आणि या स्पेशल ड्राईव्हमध्ये विशेष मोहिमेमध्ये जे काही वाद सामुपचारानं मिटतील ते वाद 21, 22, 23 ऑगस्टला जे सर्वोच्च न्यायालयामध्ये लोक अदालत होणार आहे त्या लोक अदालतमध्ये अवॉर्ड पास करून ते फायनल केले जातील अशी ही एकंदर प्रक्रिया आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की या वाढीव मुक्तीचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपले वाद सर्वोच्च न्यायालयात जे काही प्रलंबित असतील ते सामोपचारानं मिटवावेत.
0: जून जुलै 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून परीक्षा काळात विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळानं विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या,
4: नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आणि आदरणीय पालकांनो. आपली जून जुलै 2026 ची 10वी आणि 12वीची परीक्षा दिनांक 16 जून 2026 पासून सुरू होत आहे.

0: त्यामुळं तुम्हाला सगळ्यांनाच आता या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी मनामध्ये धाकधूक आली असेल, थोडीशी भीती वाटली असेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा म्हणजे एक आपल्या आयुष्यातलं एक पान आहे, संपूर्ण आयुष्य नाही आहे. त्यामुळे या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण कोणतंही ताणतणाव घेऊ नका, भीती घेऊ नका, अजिबात कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, त्यामुळे पेपर कसा जाईल, मार्क किती पडतील, वेळ किती कसा मिळेल, या सगळ्या कुठल्याही नकारात्मक विचार डोक्यात न आणता पॉझिटिव्ह विचार करून आपण येत्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. जर तुम्हाला असं काही डोक्यात वेगवेगळे विचार येत असतील, कुठला ताणतणाव येत असेल, तर त्यासाठी आम्ही आपल्या कोकण विभागीय मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे. ते समुपदेशक तुम्हाला निश्चितच तुमच्या ताणतणावामध्ये तुम्हाला सहकार्य करतील आणि कोणतंही तुमच्यामध्ये दडपण असेल, भीती असेल, तर त्यातून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतील. तरी आपल्या या कोकण विभागीय मंडळाकडून ज्या समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहेत, त्यांचं नाव आहे श्री शिर्के संदीप दत्ताराम आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9552046440. त्याचबरोबर दुसरे आपले समुपदेशक आहेत श्री वारंग भाग्यविदाता भास्कर, त्यांचाही मोबाईल नंबर आहे 9493212340. जर तुम्हाला काही यामध्ये अडचण वाटली परीक्षेच्या अनुषंगाने, तर तुम्ही निश्चितच या समुपदेशकांना फोन करू शकता आणि ते तुमचं समुपदेशन करून तुमच्या मनात ज्या काही अडचणी असतील ते निश्चितच ते दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करतील. आणि आपलं संपूर्ण कोकण विभागीय मंडळ तुमच्या या मदतीसाठी उपस्थित आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा या परीक्षेच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. या परीक्षेला सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने सामोरे जा. धन्यवाद.
1: गेल्या आठवड्यामध्ये राजापूर नगर परिषदेच्या हद्दीत राजापूर शहरात आठवडा बाजार परिसरात प्लास्टिक बंदी विषयी विशेष तपासणी आणि कारवाई मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये पर्यावरण आणि यांत्रिक अभियंता सुप्रिया पोद्दार, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, सुशील यादव तसंच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेबाबत बोलताना मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी सांगितलं,
2: शासनानं 2024 पासूनच किंवा त्याच्या आधीपासूनच प्लास्टिकवर सरसकट बंदी घातलेली आहे. त्याच्यामध्ये कितीही मायक्रॉनचं जरी प्लास्टिक असलं तरी त्याच्यावर पूर्णतः बंदी घातलेली आहे. त्याची अंमलबजावणी ही प्रत्येक नगरपालिका स्तरावर होणं आवश्यक आहे. त्यासाठी राजापूर नगर परिषद आणि माझ्याकडे असणारी दुसरी लांजा नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी आम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा या प्लास्टिकच्या धडक कारवाया करत आहोत. याच्यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार 5,000 रुपये दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश आहेत पहिल्यांदा. पण त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला काय केलं की जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार प्रसिद्ध कसं होईल याच्यासाठी जवळपास आम्ही 1 महिना आमच्या नगर परिषदेच्या घंटागाडी किंवा इतर ज्या प्रचाराची साधने आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही व्यापाऱ्यांची सर्व अधिकाऱ्यांची त्यानंतर हातगाडीवाल्यांची मीटिंग घेतली आणि संपूर्ण शहरात आम्ही घंटागाडीद्वारे याचा प्रचार प्रसार केला की प्लास्टिक बंदी आहे आणि कुणीही प्लास्टिकचा वापर करू नये. याच्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही प्लास्टिकची कारवाई करायला सुरुवात केली. सुरुवातीला 200 ते 500 रुपयापर्यंत दंड आकारली. पण यापुढे अजून प्लास्टिक बंदीची कारवाई जोरदार राबवून जवळपास हा दंड शासनाच्या निर्देशाप्रमाणे 5, 10,000 आणि 15,000 हा जो पहिला, दुसरा आणि तिसऱ्या वेळेला आकारायचा आहे तो आकारला जाईल. आणि संपूर्ण राजापूर आणि लांजा शहरवासियांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी प्लास्टिक बंदी करून पर्यावरण वाचवूया आणि निसर्गाला आपण सक्षम करूया एवढं मी सांगतो.
1: 12 जून हा दिवस जगभर जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकून बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार शासनानं केलाय. या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना बालमजुरी विरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन कामगार विभागानं केलं असून जिल्ह्यातील बालकामगारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलंय. याबाबतची माहिती देत आहेत रत्नागिरीचे सरकारी कामगार अधिकारी पंकज धोंडीराम खांडेकर.
3: नमस्कार. 12 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय रत्नागिरी यांचे मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि आस्थापना मालकांना याद्वारे सूचित करू इच्छितो की बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही प्रकारच्या आस्थापना किंवा दुकानात कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग किंवा प्रक्रिया यांमध्ये कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. सदर गुन्ह्यासाठी बालकामगार अधिनियम 1986 कलम 14 अन्वये 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 20 ते 50,000 रुपये दंड तसेच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड अशी तरतूद आहे. तरी रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने आस्थापना

0: मालक तसेच नागरिक यांना मी नम्रपणे आवाहन करतो की आजची बालके ही उद्याच्या मजबूत आणि विकसित भारताचे आधारस्तंभ असणार आहेत. त्यामुळे आपण 14 वर्षाखालील बालकांना व 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवू नये. त्याऐवजी त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून सुजाण नागरिक बनवून आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हातभार लावावा.
1: खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतीशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग करून कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. याबाबतची माहिती देताना फळबाग तज्ज्ञ नेत्राली पाटणे घांगण म्हणाल्या,
2: नमस्कार मंडळी, आज जर मी म्हटलं की तुम्हाला येत्या काही दिवसात कोकणात पिकवलेली सफरचंद खायला मिळणार आहेत तर आपला विश्वास बसेल का? परंतु ही एक नवीन क्रांती नक्कीच कोकणात घडून येत आहे आणि त्याची सुरुवात वेरळ येथील प्रगतशील शेतकरी श्री सदानंद कदम उर्फ आप्पा कदम यांनी याची सुरुवात देखील केलेली आहे. वेरळ येथील त्यांच्या शेतीवर जिथे त्यांनी 200 पेक्षा जास्त अशी ॲपलची रोपं लावलेली आहेत, त्यांना सफरचंद देखील आलेली आहेत. ती झाडं आता फळांवर आणि फुलांवर आलेली आहेत. उष्ण कटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आपण क्लायमेट जे म्हणतो, तर इकडे साऊथ साईडला देखील होणाऱ्या या जाती आहेत, प्रजाती आहेत ज्या निवडून काढलेल्या आहेत. ही ॲना नावाची व्हरायटी आहे ॲपलची, तशीच एक हार्मन 99 ही देखील एक व्हरायटी आहे. ॲना नावाची ही इस्रायलमध्ये डेव्हलप झालेली व्हरायटी आहे. तर ही जवळजवळ 45 डिग्रीपर्यंत देखील जगू शकते. नुसती जगू नाही शकत तर अतिशय चवीची अशी फळं देखील देते. तर आपल्याकडे आता जे बदलणारं क्लायमेट आहे, तर ह्या सगळ्याला सामोरं जायचं असेल आणि टिकायचं असेल तर कोकणाने आता असे वेगवेगळे पर्याय निवडून काढले पाहिजेत.
1: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटेमाळ गावची कन्या तन्वी रेडीज हिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत योगासन वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलंय. गुजरातमधील अहमदाबाद येथे 4 ते 8 जून 2026 या दरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत तन्वीनं जगभरातील अव्वल खेळाडूंना मागे टाकत विश्वविजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत तब्बल 78 देशातील सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. श्रोते हो, या होत्या गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच माहितीसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
3: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. निवेदिका अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.
4: अवती भवती हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:01:30 झाली आहेत. लखलख चंदेरी अंतर्गत आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या आवाजातील सुधाकर शर्मा यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

शंकर महादेवन कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. पुकार या चित्रपटाकरता संगीत होतं ए आर रहमान यांचं. आता ऐकूया जानवर या चित्रपटातील अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

सुनिधी चौहान, सोनू निगम यांच्या आवाजातील हे गीत होतं मस्त या चित्रपटातलं. संगीतकार होते संदीप चौटा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातील हसरत जयपुरी यांचं गीत.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम बालजगत. यामध्ये आज आपण ऐकणार आहात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारी जलतरणपटू निधी शरद भिडे हिची मुलाखत. संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे.
2: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

0: बालमित्रांनो नमस्कार. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालमित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की मेहनतीचं फळ गोड असतं. आपण आपल्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवलं की जे हवंय ते आपल्याला साध्य करता येतं. याचंच उत्तम उदाहरण आजच्या या कार्यक्रमातली बालमैत्रीण निधी शरद भिडे. एक आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारी रत्नागिरीमधली जलतरणपटू म्हणून निधी सर्वांना परिचित आहे. आज तिच्यासोबत तिचे वडील शरद भिडे आणि तिची प्रशिक्षक आणि सगळ्यात जवळची ताई तनया मिल्के हे सुद्धा स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. निधी ही सध्या 9वीमध्ये शिकतीये आणि आजपर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तिने मजल मारलेली आहे. आजच्या या कार्यक्रमात जाणून घेऊया निधीच्या यशामागचा तिचा प्रवास. हॅलो निधी.
1: हॅलो.
0: सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू.
0: इतक्या कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन देशाचं प्रतिनिधित्व करणं ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तू साध्य केलीयस त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक.
1: थँक्यू.
0: मला सांग, तुला स्विमिंगची आवड कशी निर्माण झाली?
1: मी लहान असताना

0: माझ्या आईवडिलांनी मला स्विमिंगसाठी शंकरराव मिलके यांच्याकडे पाठवलेलं. त्यांनी मला आधी थोडी पाण्याची भीती वाटायची, पण त्यानंतर त्यांनी मला खेळायला त्या पाण्यात शिकवलं, कसं पोहायचं हे शिकवलं. हळूहळू मग मी शिकले पोहायला. मग त्यानंतर मला महेश मिलके यांच्याकडे माझ्या आईवडिलांनी स्विमिंगसाठी पाठवलं. त्यांनी पण तसंच केलं की मला सांगितलं कसं पोहायचं. त्यानंतर मी ॲडव्हान्सची ट्रेनिंग झाली माझी, पाण्याची भीती कमी झाली.
1: तुला आठवतंय तू पहिल्यांदा कधी पोहली होतीस आणि पहिल्यांदा पाण्यात कधी उतरली होतीस?
0: मी 3.5 वर्षाची असताना मला माझ्या आईवडिलांनी स्विमिंगसाठी टाकले, तेव्हा माझी स्विमिंगची सुरुवात झालेली. मी मला एवढं काय स्विमिंग यायचं नाही, पण हळूहळू जसं जसं मला भीती कमी होत गेली तसं माझं स्विमिंग चांगलं सुरुवात झाली व्हायला.
1: तुझ्यासोबत तुझी प्रशिक्षक ताईसुद्धा इथे उपस्थित आहे, आपण तिला विचारूया की निधीचा पहिला पाण्यात उतरतानाचा अनुभव तुम्हाला आठवतोय का?
2: निधीचा पाण्याचा पहिला दिवस म्हणजे आमच्या समर बॅचेस चालायच्या पहिल्यांदा भगवती बंदरला, आणि आम्ही तिथे आजोबांना मदत करायला म्हणून जायचो. मदतीला जायचो आणि एक दिवस असं झालं की निधी उतरायला तयार नव्हती पाण्यामध्ये, घाबरून की मी उतरणारच नाही. तेव्हा माझे बाबा म्हणजे महेश मिलके सर, त्यांनी उतरत नाही म्हणून तिला एक डोक्यात हलका फटका दिला होता की तुला उतरावंच लागेल, तू आज मागे आलीस तर आयुष्यात कधी पाण्याला पाय लावणार नाहीस. आणि त्या फटक्यामुळे ती घाबरून का होईना तिने पाण्यात उडी घेतली होती. तिथून तिची प्रॅक्टिस सुरू झाली आणि नकळत 2-3 पालकांचं लक्ष गेलं की वरती बसून निधीची आई रडते. निधीची आई रडते म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं की निधीची आई का रडते. तेव्हा नाही, सरांनी माझ्या मुलीला फटका ओढला म्हणून त्यांना रडू आलं होतं. पण आज तिची आई सर्वांना एक आवर्जून सांगते की त्या दिवशी मी रडले, पण आज त्या सरांच्या एका फटक्यामुळे माझी मुलगी आंतरराष्ट्रीय खेळते. त्या दिवशी जर निधी खेळली नसती तर आज आपल्या देशाचं नाव एवढं वरपर्यंत गेलंच नसतं.
1: अगदीच अगदीच बरोबर आहे. म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी गुरुला थोडंसं कठोर शासन करावंच लागतं. मला सांग निधी, मग तुझा रोजचा सराव किती वेळाचा असतो?
0: सकाळी माझा दादू तो जिम घेतो आमचं 8:30-9:30. त्यानंतर संध्याकाळी आमची स्विमिंगची बॅच चालते 6:30-9:00. त्या वेळात मग तेव्हा आम्ही स्विमिंग करतो.
1: अच्छा, मग या सगळ्यामध्ये शाळेचा अभ्यास करायला आवडतो का?
0: होय, आवडतो.
1: शाळेच्या अभ्यासक्रमातला सगळ्यात आवडता विषय कोणता आहे?
0: मराठी आवडतो मला.
1: बरं, का बरं?
0: कारण छान छान कविता असतात, धडे असतात, शब्द समजतात आपल्याला नवीन नवीन.
1: बरोबर.
0: म्हणून
1: आता आपण तुझ्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत भाग घेतलेला आहेस आणि त्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेस, त्याबद्दल तुझ्या पालकांकडून जाणून घेऊया.
3: नमस्कार, मी शरद भिडे. भरपूर बक्षिसं मिळवली आहेत, ते श्रेयसगर त्यांचे प्रशिक्षक महेश मिलके सर आणि फॅमिली यांनी आपल्या मुलीसारखं तिच्यावर प्रेम केलंय. माझ्या मनात भीती यायची, आपली मुलगी आहे, मी आता काय केलेलं नगरपालिकेत असल्यामुळे जाता येत नाही, पण ते आपली मुलगी प्रमाणात तिचं करतात, त्याने आपल्या बहिणीप्रमाणेच करते. आणि आज ती 5 किंवा 6 नॅशनल खेळली, एक इंटरनॅशनल खेळली आणि जिल्हा आणि स्टेट अशा भरपूर स्पर्धा खेळली. आणि हा मिलके फॅमिली आणि भिडे फॅमिली एकच असल्यासारखं वाटतं, एवढं तिच्यावर प्रेम करतात. एक दिवस ती नाही आली तर ती 10 वेळा आठवण करेल आली का नाही म्हणून. आणि तिला जर ताप आला असेल तर सरांना सांगायला लागतं का, तनायला सांगायला लागतं, आज उतरवू नको, ताप आहे 1 किंवा 1.5. अशी तिला इतकी स्विमिंगची आवड झाली की आता ती थांबत पण नाही घरी. आम्ही जर फिरायला 3 वर्षानंतर आम्ही आत्ता फिरायला गेलो तर ती सांगते तुम्ही जावा, मी ते सरांकडे थांबते. अशी जी वाटचाल चालू आहे.
1: अच्छा, मग आतापर्यंत तिने जी जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतची बक्षिसं मिळवली आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
2: स्पर्धांचं म्हणजे निधी जेव्हा आमच्याकडे जॉईन झाली त्यावेळेला तिच्यापेक्षा वयाने मोठी असलेली काही मुलं त्यावेळेला आमची राज्यराष्ट्रीय स्पर्धा खेळत होती. तर डेरवण येथे जे युथ गेम्स होतात तिथे आमची स्विमिंगची टीम गेलेली आणि तिथे निधी बाबांना घेऊन आली होती की मला स्पर्धा बघायची. आणि त्यावेळेला आपल्या ग्रुपमधल्या खूप साऱ्या मुलांना मेडल्स भेटले होते. हिने पूर्ण दिवस स्पर्धा बघितली आणि जाताना सरांनी तिला विचारलं, निधी तू आज दिवसभर इथे होतीस, तुला काय वाटलं तिथे बघून, स्पर्धा खेळताना बघून? तर तिचं तिथून वाक्य

0: होतं तेव्हा जस्ट ती आमच्याकडे एक महिनाभरच झाली होती, जॉईन झालेली, एकदम नवीन नवीन होती. सर, दादूने जे गोल्ड मेडल गळ्यात घातलंय, एक दिवस मी ते गळ्यात घालीन आणि त्याच दिवशी माझं स्वप्न पूर्ण करीन.
1: वा,
0: आणि हे वाक्य तिने अवघ्या 6 महिन्यात पूर्ण करून दाखवलं. पुढच्या 6 महिन्यामध्ये पहिली जी ती स्पर्धा खेळली, त्या पहिल्या स्पर्धेतच तिने सुवर्ण पदक घेतलं.
1: अच्छा.
0: आणि पहिली धाव तिने सरांकडे घेतली की सर, मी तुम्हाला जे बोलले होते ते मी पूर्ण करून दाखवलं. एक जवळपास 3 वर्षापूर्वी पुण्याच्या डेक्कन येथे राज्यस्तरीय स्पर्धा चालू होती. तिथे सिलेक्शन ट्रायल चालू होते नॅशनल्ससाठी. आणि निधी अंडर 12 या गटामध्ये खेळत होती. तिचे पहिल्या 2 इव्हेंटला थोडक्यासाठी नंबर चुकला, तिसरा किंवा चौथा असा नंबर आला. आणि सरांना माहिती होतं की निधी काय कॅपेबल आहे, ती काय करू शकते. ती थोडी नर्वसनेसमुळे थोडी हळू येत होती किंवा असं काही प्रॉब्लेममुळे येत होती. सरांनी तिला ओरडले, म्हणजे सगळ्यांच्या समोरच ओरडले की काय करू शकत नाहीस, का करू शकत नाहीस. आणि तिला एवढा राग आला त्या गोष्टीचा की सर मला ओरडले, सर मला पहिल्यांदा ओरडले. तिने पुढच्या 50 मीटर ब्रेस्ट्रोकच्या इव्हेंटला एवढा जोर लावला की तिचा नंबर बसला, दुसरा नंबर. आणि तिची ओडिसा येथे होणाऱ्या नॅशनलसाठी सिलेक्शन झाली.
1: अच्छा.
0: निधीचं एक कौतुक असं की निधीने आजपर्यंत तिच्या पुढे जर एखादा प्लेअर गेला तर तिला खूप राग यायचा की हा प्लेअर माझ्या पुढे गेलाच कसा, मग पुढच्या इव्हेंटला त्याला मी मागे कसं टाकीन, यासाठी तिचा सारखा प्रयत्न असायचा. म्हणजे स्पर्धेला गेल्यावरती काही मुलं तिथे खेळत बसणं, गप्पा मारणं. निधीचं तसं नाहीये. निधी स्पर्धेला गेली ना की इतर मुलं इव्हेंट कशी खेळतायत, ती काय करतायत, किंवा त्यांना भेटून तुम्ही इतर दिवशी प्रॅक्टिस कशी करता, काय करता हे विचारणार. नंतर सरांना येऊन भेटणार, सर त्या मुलांनी ना असं असं केलंय, मग मी कुठे चुकतेय का, माझं काही चुकतंय का. किंवा प्रत्येक इव्हेंटला जायच्या आधी ती सरांना भेटणार की सर माझं आता इव्हेंट आहे, मी काय करू, हे ती विचारणार. असं नम्र जर का असेल ना तर 100% खेळाडू हा पुढे जातोच.
1: अगदी बरोबर आहे. ताई आता म्हणाले की तुला जेव्हा सर ओरडले तुला राग आला होता, काय वाटलं होतं तेव्हा?
2: मला असं वाटलेलं की सर मला ओरडले, मला वाईट वाटलेलं की कधी ओरडत नाहीत पण आज ओरडले, म्हणून मग ते थोडा राग आले. तो राग मला स्वतःवर आलेला, सरांवर आला नव्हता. कारण मला असं वाटत होतं मी कुठेतरी चुकली आहे, काहीतरी चूक होते माझ्याकडून, म्हणून मी त्या पुढच्या ह्याच्यात नंबर घेतले.
1: अच्छा. मग ज्यावेळी त्या नॅशनल स्पर्धेमध्ये तू पदक मिळवलंस तेव्हा कसं वाटलं तुला?
2: मला खूप चांगलं वाटलेलं, सगळेच खूप खुश होते, दीदीं मला उचलून वगैरे घेतलेलं, मला बरं वाटत होतं की मी केलं,
1: करून दाखवलं
2: असं खूप चांगलं वाटत होतं. सर पण खूप खुश होते.
1: आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जायचं म्हणजे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं, ही एक मोठी जबाबदारी असते. तर जेव्हा तू चायनामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी गेली होतीस तो अनुभव कसा होता?
2: खूप चांगलं वाटत होतं आपल्या देशाचं नाव पुढे नेण्यासाठी. जेव्हा मी फ्लाईटमध्ये होते, भरपूर वेळा तशी फिरली आहे, पण ती एक वेगळा आनंद होता की मी इंडियाचं पाठीवर नाव लावून पुढे जाते, त्यासाठी मला वेगळा एक असं आनंद वाटत होता. आणि भरपूर तिथे जी लोकं होती त्यांनी आमच्याबरोबर सेल्फी वगैरे पण घेतली, त्यामुळे खूप चांगलं वाटत होतं.
0: निधी याआधी फ्लाईटमधून खूप वेळा फिरले, म्हणजे फिरायला जाताना असेल किंवा नॅशनलला ओडिसाला सुद्धा ती फ्लाईटने गेलेली. बट आता आम्ही दोघी एकत्रच गेलो होतो चायनाला. आम्ही ज्यावेळेला चायनाला जात होतो तेव्हा आम्ही मुंबईतून जेव्हा फ्लाईट घेतली तेव्हा एअरपोर्टवरती आम्हाला कंपल्सरी इंडियाची जर्सी घालून फिरायला लागत होतं. तर त्या जर्सीमध्ये बघून खूप लोकांनी आम्हाला येऊन सेल्फीज घ्यायच्या आहेत, तुमचे ऑटोग्राफ द्या. तेवढ्या आमच्या पूर्ण टीममध्ये निधी आणि अजून एक मुलगी, अशी दोघीच लहान होत्या, बाकी सर्वजण मोठे होते. की एवढ्या लहान वयात ही आंतरराष्ट्रीयला जाते म्हणून निधीचे फोटोज घेतले, सेल्फीज घेतल्या. खूप लोकांनी असं सांगितलं सुद्धा की तुला आम्हाला ऑलिम्पिकमध्ये बघायला पण खूप आवडेल. तेव्हापासून निधीच्या मनामध्ये एक होतं की नाही, मला पुढे अजून खूप काही करायचं आहे, हा माझा प्रवास येथे थांबणार नाहीये, ही माझ्या प्रवासाची सुरुवात आहे. हे तिच्या मनात होतं. चायनाला म्हणजे आमच्यासोबत कोणासोबतही पॅरेंट्स नव्हते, आम्हीच एकमेकांसाठी पॅरेंट्स म्हणून तिथे वागत होतो. निधीने एकदाही तिथे आपल्यासोबत पॅरेंट्स कोणी नाहीयेत म्हणून खचून गेली नाही ती एकदाही. तिला माहिती होतं की आपल्या पाठीशी सर्वजण उभे आहेत. तिने स्पर्धा सुद्धा इतक्या उत्कृष्टरित्या खेळल्या की तिचा वर्ल्ड लेवलला 12वा क्रमांक आला. आणि तो इव्हेंट संपल्यावरती सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती जे हास्य होतं ते खूप बघण्यासारखं होतं.
1: छान.

0: या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवून तू परत आलीस, तेव्हा मग शाळेतून तुझ्या मित्रमैत्रिणींची किंवा तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती?
1: सगळे खूप खुश होते, आई वडील वगैरे. शाळेतल्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला. खास करून माझ्या पाटील मॅडम तर खूप खुश होत्या. त्या माझ्या पीटीच्या टीचर आहेत. त्या खूप खुश होत्या की आमच्या शाळेतली मुलगी गेली आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर खेळायला. म्हणून त्यांनी माझा शाळेत सत्कारही केला.
0: बरं, आपली मुलगी एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढं मोठं यश मिळवतीये, त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या?
2: आंतरराष्ट्रीय स्तरावर येताना आम्ही विमानतळावर गेलो, त्यांचा सत्कार केला आणि ग्रुपची 8 ते 9 मुलं होती सगळ्यांचा सत्कार केला. आणि तेव्हाच वाटलं ही पुढे काहीतरी जाऊन करील. आणि त्या याने विश्वासानं आजपर्यंत तिने जवळजवळ 200 मेडल मिळवलेली आहेत. आणि इतका अनुभव चांगले आहेत, प्रशिक्षक तिची मानलेली बहीण सख्खी बहिणीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे सगळ्या ग्रुपमधून एवढं छान तिला सपोर्ट मिळतो की पालक नसले तरी ती करून येते स्विमिंगचे.
0: आजपर्यंत एवढी बक्षिसं तू मिळवलीस, तर काय वाटतं सगळ्यात जास्त प्रोत्साहन तुला कोण देतं?
1: सर आणि माझे आई वडील मला खूप प्रोत्साहन देतात. अभ्यासात, इतर गोष्टीत मला गौरी मॅडम किंवा दीदी सपोर्ट करते. काही असेल तर मी तन्वीदीला सांगते. माझ्या स्पर्धेसाठी माझे बाबा सोबत असतात नेहमी. कधीही माझे बाबा माझ्या स्पर्धेला मी जाते तेव्हा तेच सोबत असतात. आणि जेव्हा आमची स्पर्धा चालू असते तेव्हा ते मला चेअरअपही करतात. मी एक पाण्यात गेल्यावर कोणाचा आवाज जास्ती येत नाही, पण मला सरांचा आवाज येतो. मी त्या आवाजावर लक्ष ठेवते नेहमी, कारण ते सांगतात ना की तुला काय करायचंय, आता काय नंतर करायचंय, ते सगळं सांगतात.
0: म्हणजे एवढ्या गर्दीत पण तुला पाण्याच्या खाली असताना सरांचा आवाज ऐकू येतो.
1: मी जेव्हा स्पर्धेला जाते तेव्हा माझा अभ्यास चुकतो, माझा पेपरही चुकलेले, तेही माझे नंतर घेतलेले माझ्या मॅडमनी सरांनी. आणि आमच्या शाळेतले सगळेच शिक्षक मला खूप सपोर्ट करतात. सावंत सर आणि पाटील मॅडम थोड्या जास्ती सपोर्ट करतात, कारण ते पीटीचे शिक्षक आहेत आमचे. आमचे प्रिन्सिपल पण खूप छान आहेत.
0: अच्छा, तुझा जो स्विमिंगच्या सरावाचा वेळ आहे तो आणि तुझ्या शाळेचा अभ्यास, या दोन्हीचा समतोल कसा राखतेस?
1: मी सकाळी 7 वाजता उठते आणि त्यानंतर आमचं 8-8:30 जिम असतं, त्यासाठी मी जाते. मग त्यानंतर 8:30 ते 9:30 जिम होतं, लगेचच तिथेच 9:30 ते 11 क्लास असतो
0: अभ्यासाचा.
1: हां, अभ्यासाचा. अभ्यासाचा क्लास झाल्यानंतर मी 11 वाजेपर्यंत घरी येते, 11:30 पर्यंत. मग 12:30 ची माझी शाळा असते. शाळा आमची 5:30 संपते, 6:30 पर्यंत मी घरी वगैरे येते. त्यानंतर मी स्विमिंगसाठी जाते 6:30 नंतर वगैरे. आणि मग 9:00 म्हणजे 9:00 आमची बॅच संपते, त्यामुळे 10 वगैरे वाजतात. आणि मग घरी आल्यावर थोडा वेळ अभ्यास करते.
0: आता तुला 8वीच्या वर्गामध्ये किती मार्क मिळालेत?
1: 87% मिळाले मला.
0: वा, मग परीक्षेच्या वेळी अभ्यास करणं महत्वाचं असतं, मग त्यावेळी तुझं स्विमिंगचं रुटीन कसं असतं?
1: स्विमिंग माझं नेहमीसारखंच चालू असतं आणि अभ्यासही मी तेवढाच वेळ देऊन करते.
3: निधीचं कसं आहे, तिला पेपर असेल किंवा शाळेमध्ये कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल म्हणून ती असं कधी सांगत नाही की सर मी आज सुट्टी घेते, उद्या मला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे किंवा उद्या माझा पेपर आहे, असं निधीचं वाक्य कधीही नसतं. कितीही काही झालं तरी निधी तिच्या टायमिंगला तिथे व्यायामाला येणार किंवा त्या टायमिंगला ती स्विमिंगला येणार, असं कधीच नसतं की मी आज लवकर जाते, उद्या माझा हा पेपर आहे, उद्या माझा तो पेपर आहे, हे कधीच निधीचं नसतं. तिचं एक वेळ असं असतं की मला तिथे परीक्षेत 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण त्या एका दिवसाच्या सुट्टीमुळे माझं टायमिंग वाढलं नाही पाहिजे, हे तिचं खूप असतं. कधी पॅरेंट्स तिला समजा बोलले की आपण सुट्टी पडली आहे निधी, बाहेर फिरून येऊया, 1 दिवस का होईना फिरून येऊया, तर ती तिच्या पालकांना सांगते तुम्ही दोघं फिरून या, मी सरांच्या घरी राहीन पण मला प्रॅक्टिस चुकवायची नाही आहे. आणि गेल्या म्हणजे निधी 2017 स्विमिंगला आमच्याकडे आहे, बट आजपर्यंत तिने कधीही सुट्टी घेतलेली नाही,
0: एकदाही नाही.
3: म्हणजे 1 वर्षभरापूर्वी असं झालं होतं की शाळेमध्ये ती पडली होती आणि तिचा उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं. 3 महिने डॉक्टरने सांगितलेलं पाण्यात उतरायचं नाही, तर तिला पालक म्हणाले की आता तू पाण्यात नाही उतरणार आहेस ना, मग आपण कशाला जायचंय टँकवर? तर ती म्हणाली की बाबा मी पाण्यात स्वतः उतरू शकत नाही, पण त्या 3 महिन्यामध्ये सरांनी सांगितलेल्या टेक्निक्स आहेत त्या मला मिस नाही करायच्यात. म्हणून त्या 3 महिन्यामध्ये ती रेग्युलर पूलवर येऊन

0: असायची, सर काय सांगतायत काय शिकवतायत हे ती ऐकायची. हात फ्रॅक्चर असतानाही तिने सुट्टी घेतली नव्हती, त्या 3 महिन्यात सुद्धा तिने येऊन तिथे बसायची आणि ऐकायची.
1: अच्छा, खरंच ही शिकण्यासारखी गोष्ट आहे तुझ्याकडून. मला सांग, तुझा आवडता जलतरणपटू कोण आहे?
2: माझ्या आठी माझा आवडता जलतरणपटू म्हणजे माझे दिदी आणि दादा, बाकी कोण नाही, तन्या मिल्की आणि करण दादू.
1: का आवडतात ते तुला?
2: कारण मी लहानपणीपासून त्यांच्याकडेच बघून शिकले, ते कसे स्ट्रोक मारतात हे त्यांनी मला शिकवलंय.
1: आंतरराष्ट्रीय स्तरावर तुझं खेळून झालेलं आहे, तरीही तू भविष्यात स्वतःला कुठे बघतेस?
2: मला ऑलिम्पिकसाठी खेळायची खूप इच्छा आहे, पण त्याआधी मला एक आदर्श खेळाडू बनून दाखवण्याची खूप इच्छा आहे. तशी स्कूल गेममधून मला नॅशनलला जायचं आणि तिथे मेडल घ्यायचं.
1: अच्छा, शाळेसाठी सुद्धा मेडल आणायचं आहे?
2: हां.
1: वा,
2: मला आत्ता स्कूल गेममध्ये 3rd place आहे, पण मला पहिल्या दुसऱ्या क्रमांकात बसून मला नॅशनलसाठी जायचं आणि तिथे मेडल घ्यायचं आहे.
1: अच्छा, आता जी लहान मुलं हा कार्यक्रम ऐकतायत, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना स्विमिंग शिकण्याची आवड असणार आहे, पण पाण्याची कदाचित भीती वाटत असेल.

0: ला जायचं आहे आणि तिथे मेडल घ्यायचं आहे.
1: अच्छा, शाळेसाठी सुद्धा मेडल आणायचं आहे.
0: हां,
1: वा.
0: मला आत्ता स्कूल गेममध्ये थर्ड प्लेस आहे, पण मला पहिल्या दुसऱ्या क्रमांकात बसून मला नॅशनलसाठी जायचं आणि तिथे मेडल घ्यायचं आहे.
1: अच्छा, आता जी लहान मुलं हा कार्यक्रम ऐकतायत, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना स्विमिंग शिकण्याची आवड असणार आहे, पण पाण्याची कदाचित भीती वाटत असेल, तर अशा मुलांना तू काय सांगशील?
0: किनाऱ्यावर बसून आपल्याला कधी शिकता येत नाही, त्यासाठी पाण्यात जावंच लागतं.
1: बरोबर.
0: आपण शिकायला आल्यानंतर आपल्याला थोडी भीती वाटतेच, एवढा पाणी असतं, आपण डुबलो तर काय होईल असं आपल्याला नेहमी वाटतं. पण ज्यांना शिकायचं आहे त्यांनी आवर्जून शिकावं.
1: पाण्याची भीती वाटण्याची तशी काही गरज नाही.
0: नाही आहे.
1: एक पालक म्हणून निधीचं हे यश बघत असताना तुमच्या काय भावना आहेत?
2: निधीचं यश बघताना मनात खूप दाटून येत आहे, कारण एवढ्या लहान वयात करणं सोपं नाही आहे.
1: नक्कीच.
2: नोकरी आणि सगळं बघून तर मिल्के फॅमिलींचं एवढं सपोर्ट आहे की आपल्या आई व वडिलांपेक्षा ते जपतात, मुलीला जपतात. त्यामुळे आपलं एक नातं असं निर्माण झालंय की मुलगी असल्यामुळे मनात भीती असते, पण त्यांच्याकडे गेली आपल्या मुलाप्रमाणे करतात. त्यामुळे माझ्या मनातली इतकी भीती दूर झाली की मी त्यांच्यावर बिंदास पाठवतो. परवाच मला जाता आलं नाही तर ते घेऊन गेले, म्हणाले आम्ही आहोत ना, घेऊन गेले नाही आणून व्यवस्थित, म्हणजे असं वाटतं की आपल्या घरातलीच आहेत.
1: एक प्रशिक्षक म्हणून तुमच्या निधीकडून काय अपेक्षा आहेत?
3: अपेक्षा अशा, म्हणजे तिने ऑलरेडी ती भरपूरशा आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, बट आमच्या अपेक्षा अशा आहेत की तिने पुढे तिच्या इच्छा पूर्ण कराव्यात, तिची स्वप्न आहेत ती तिची पूर्ण व्हावीच, पण तिने जगासमोर एक आदर्श खेळाडू म्हणून राहावं. आपण खूप ठिकाणी आता बातमीमध्ये वगैरे असं बघतो की खेळाडू नंबर घेण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात किंवा मेडिसिन्सचा यूज केला जातो, जो इनलिगल आहे स्पोर्ट्समध्ये. निधी आता इतके वर्ष स्पर्धा खेळते, बट तिने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची पावडर खाल्लेली नाही, कुठल्याही प्रकारचे मेडिसिन्स किंवा सप्लिमेंट्स घेतलेली नाही. निधीने सरांनी सांगितलेल्या नैसर्गिक आहारावरती आतापर्यंत तिचं जे यश आहे ते संपादन केलेलं आहे. रेग्युलर जे काही असेल खाणं पिणं ती सरांना नेहमी विचारणार, सर मी ह्या आठवड्यात काय खाऊ, सर मी पुढच्या आठवड्यात काय खाऊ, मग स्पर्धा आल्यावरती मी काय खाल्लं पाहिजे, हे ती सरांच्या सांगण्यानुसारच खाते. त्यामुळे निधीकडे, म्हणजे आजही आमच्याकडे नवीन कोण मुलं आलीत ना, तर त्यांचं एक म्हणजे पालकांचं असतं की ही बघा कशी करते, पण तिने त्यापाठी घेतलेले जे प्रयत्न आहेत ते बऱ्याचदा दिसून येत नाहीत, तिने त्या पाठीमागे जे कष्ट घेतले ते दिसून येत नाहीत. बट निधी एक आयडॉल म्हणून आता बघायला हरकत नाही, कारण की तिने खूप कमी वयामध्ये तिच्या वयाच्या मुलांसमोर एक खूप चांगली प्रेरणा ठेवली की आजकालच्या म्हणजे मुलांना मोबाईल ह्या गोष्टीचं खूप वेळ लागलाय, पण निधीचं असं आहे ना की तिला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती म्हणजे जिमचे रबर घेणार, घरामध्ये कुठेतरी अडकवणार स्विमिंगचे स्ट्रोक करणं, किंवा आज मला अरुंधतीने हा नवीन व्यायाम दाखवलाय मग ती दिवसभर घरात तो व्यायाम करणार, हे तिचं खूप चालू असतं.
1: निधी, तू, तुझे बाबा आणि तुझी तनयाताई, तुम्ही सगळे आज इथे आलात आणि तुझ्या यशामागचा हा प्रवास आम्हाला ऐकता आला. खरंच हा प्रवास जे श्रोते ऐकत आहेत त्यांच्यासाठी आणि सगळ्या लहान मुलांसाठी प्रेरणादायी असणार आहे, तर तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार.
3: धन्यवाद.
0: धन्यवाद. आज मला इथे आकाशवाणीने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. थँक्यू.
1: बालमित्रांनो, यश मिळवण्यासाठी निधीने केलेले कष्ट आणि तिची जी चिकाटी आहे ती खरंच शिकण्यासारखी आहे. ती तिच्या सरावामध्ये कधीही खंड पडू देत नाही आणि तिच्या सरावामधलं सातत्य हेच तिच्या यशामागचं गमक आहे. तुम्हालाही जर स्विमिंगची आवड असेल तर नक्कीच त्याचं योग्य ते प्रशिक्षण घ्या आणि मनातली असलेली पाण्याची भीती दूर करून स्विमिंगचा आनंद घ्या. बालमित्रांनो, पावसाळा हा ऋतू खरं तर सुरू झालाय, पण अजूनही पावसाचा पत्ताच नाहीये. बघा ना, म्हणावा तसा पाऊस अजून पडतच नाहीये. वाढलेल्या तापमानाचा त्रास जसा आपल्या सगळ्यांना होतोय तसाच निसर्गातल्या इतर घटकांना सुद्धा होतच असेल की. बघा ना, आपण घरामध्ये आहोत किंवा आपण शाळेमध्ये आहोत तर आपण किमान छताखाली असतो, पण निसर्गात असणाऱ्या प्राणी पक्ष्यांचं किंवा झाडांचं काय? त्यांना बिचाऱ्यांना दिवसभर या तापमानाचा सामना करावा लागतो. आपल्यासारखेच निसर्गातले हे

सगळे घटक पावसाची अगदी आतुरतेने वाट बघतायत. असं म्हणतात की लहान मुलांनी देवाकडे प्रार्थना केली की देव त्यांचं लगेच ऐकतो. चला तर मग आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की लवकरात लवकर पाऊस येऊ दे आणि वातावरणामध्ये छान असा गारवा येऊ दे.

0: बालमित्रांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि त्याबरोबरच तुमच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला हे सुद्धा कळवायला विसरू नका हा. आज इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत.

बालजगत या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारी जलतरणपटू निधी शरद भिडे हिची कश्मीरा सावंतने घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:37 झालेली आहेत. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण आता घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अवघाची संसार या चित्रपटातील सुधीर फडके, आशा भोसले यांच्या आवाजातील डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे वसंत पवार यांनी.

ही रचना होती ग दि माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले, संगीतकार सुधीर फडके. चित्रपट होता जगाच्या पाठीवर. कार्यक्रमात आता ऐकूया कन्यादान या चित्रपटातील पी सावळाराम यांची रचना. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

सुधीर फडके, आशा भोसले यांच्या युगलस्वरातील हे गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं. कलंक शोभा या चित्रपटाकरता संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया अमर भूपाळी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं मधुचंद्र या चित्रपटातील. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातील ग. दि. माडगुळकर यांची रचना.

0: मामा भासे या चित्रपटातील हे गीत होतं जगदीश खेबोडकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी. गायक जयवंत कुलकर्णी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो हे आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या

0: अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता? का संपूर्ण घर साफ करून घेता,
1: बरोबर आहे,
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता, घरातली जळमट काढता, म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता,
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा. म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली,
1: अच्छा,
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही,
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स?
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले?
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ

0: असतं हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202 44 78 286 किंवा 0202 44 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लवकरच.
3: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:41 आणि 40 सेकंद झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार.

पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
1: सादर करते विवेक पान।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन यांचे एक सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सकाळी 8:40। तर ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 11 हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार रसिक श्रोते हो, मागच्या आठवड्यात पावसाच्या सरींनी हजेरी लावली आणि वातावरणात सुखद गारवा पसरला, पण तो गारवा विरूनही गेला आणि उन्हाळ्यानं पुन्हा एकदा आपल्याला ग्रासून टाकलं. आता आपण सगळेच आतुरतेने पावसाची वाट पाहत आहोत आणि मला खात्री आहे, जशी तुम्ही पावसाची वाट पाहता तितक्याच उत्सुकतेने तुम्ही आपल्या आवडत्या आपली आवड या कार्यक्रमाची वाट पाहत असाल. तर मग चला, आपल्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करून मी वैष्णवी कार्यक्रमाची सुरुवात करते. पहिलं पत्र आपल्याला पाठवलं आहे गौतमनगर नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांनी. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, पुढील पत्र आपल्याला पाठवलेलं आहे बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार यांनी. त्यांना ऐकायचं आहे पिंजरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, डिंपल कपाडिया, ऋषी कपूर आणि कमल हसन यांचा प्रेम त्रिकोण असलेला चित्रपट होता सागर. या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुपरहिट गीताची पसंती आपल्याला कळवली आहे जांभरुणी येथून. दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, सानवी जोशी यांनी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांनी. ऐकूया हे गीत.

पुढील पत्र आपल्याला पाठवलं आहे कात्रज पुणे येथून महेश मितांशू आदित्य हजारे यांनी, तसंच इचलकरंजीहून वसंत प्रमोद आणि हजारे परिवार यांनी. त्यांना असली नकली या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऐकायचं आहे.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संघमित्रा श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून आपल्याला पत्र पाठवलं आहे. जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, धम्ममित्र आणि सिंगणकर परिवार यांनी त्यांना ऐकायचं आहे दिवाना या चित्रपटातील कुमार सानू यांच्या आवाजातील हे गीत.

श्रोते हो, पुढील पत्र आपल्याला पाठवलं आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा जिल्हा लातूर येथून, आणि आपले फरमाईश करणारे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर फैजनबी शाकेर, इस्लाम बी, बाबा करिश्मा शेख, सानिया पठाण, गदर शेख, निलोफर शेख, चांदनी अयुब सय्यद, अमन सय्यद, आणि त्यांना ऐकायचं आहे दो बदन या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

आता जे आपण गाणं ऐकत आहोत त्या गाण्याची पसंती आपल्याला कळवली आहे मेहेरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता एकांश गव्हाणकर, तसंच नागपूर येथून वैशाली सुमित ध्वनी गव्हाणकर यांनी.

श्रोते हो, आम्हाला महाराष्ट्र राज्यातूनच पत्र येतात असं नाही, तर चंदीगडमधूनही आपल्याला हे पत्र आलेलं आहे. हे पत्र आपल्याला पाठवलं आहे टी डी मल्होत्रा, ऋतिक प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज साहिल यांनी. त्यांना ऐकायचं आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड या कार्यक्रमातून आता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तुम्हाला आमचे सर्व कार्यक्रम कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा पत्रांद्वारे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून. तर आपली आवड या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या प्रसारण

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं. थोडक्यात काय, स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की बालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम LLM झालेलं आहे, त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचं पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं MSW दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.

0: मध्ये
1: नमस्कार
0: मॅडम. सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल, कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत, पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल?
1: समाजामध्ये स्त्री पुरुष बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता, त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 मध्ये जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली, किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून, त्याच्या रेसवरून, कास्ट वरून, त्याच्या कलर वरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 मध्ये सांगितले, 15(3) मध्ये, की प्रत्येक स्टेटनी महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
0: बरोबर आहे. बरोबर आहे.
1: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते. बरोबर आहे. मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा, काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
0: बरोबर आहे.
1: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट्स ज्या असतील, ह्या हॅरेसमेंटसाठी, त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ला. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997 ला दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी, निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते 1997 ला सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 ला हा कायदा बनवण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त BNSS असेल याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती आहे फॅमिली डिस्प्युट

0: असतील, त्याच्यामध्ये सुद्धा जे काय महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिवोर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सध्या रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015, जिथे विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीने त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्या मार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जी ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केलं, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाहीत, म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं, पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जशी मुलींना गरज असते तशी मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंड झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही, आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे बालविवाह, सध्याचा रिसेंट इश्यू जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे, त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर.
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत,
0: आणि तसंच तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर राग येईल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे, तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असेल त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती.
1: खरंच
0: खूप महत्त्वाचे आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवल

0: असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवल असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे, एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्यांनी हे करू शकतो. किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं, प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना, मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल, महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे, त्यातली विक्टिम्स जे आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं, आणि आपण समाजातील एक घटक आहोत, आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल, तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
1: खूप अत्यंत आवश्यक आहे. खरंच
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. असे तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणंही तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला, तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे, आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरलं जातं.
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या आहे, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना.
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं, आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल, स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं, प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात, आणि आताचे मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात, आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचारलं गेलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत.
1: बरोबर आहे.
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत.
1: खरं.
0: आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा, मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता? बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीतले जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं, म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते.
1: खरोखर.
0: मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो?

0: आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी. त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातून त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर, स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, ह्यांना सुद्धा ह्या गोष्टीची प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर.
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं
0: खूप
1: अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे, मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाजव्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AIच्या याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे, असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता AIमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर.
0: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट असतील किंवा काही ऍप्स आहेत ते ऑटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का, बरोबर आहे, हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं. बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचे, चेकिंग कुठे करायचे, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना त्या पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट हे चांगल्या

0: पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स बऱ्याच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकडं करून मग ते तुम्हाला सेंड केलं जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे आम्ही व्हायरल करू हे करू अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत बरेच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का नाही टाकलंय ना मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल काहीतरी होईल असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे. मग त्या साईट ब्लॉक करणं असेल ती मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन्स घेणं असतील नेसेसरी ऍक्शन ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल माझ्या समाजात बदनामी होईल नाक कापल्या जाईल किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जे नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत त्याच्यात काय ऍक्शन्स घेतले पाहिजे ह्याचे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. यांच्याकडून प्रत्येक शाळा कॉलेज प्रत्येक डिपार्टमेंट प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो याला प्रशिक्षण देणं त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची गरज त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
2: नमस्कार मैत्रिणींनो.
1: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
2: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं, आणि आतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं. स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वात पित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं, किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं, किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेले आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं, किंवा मलक्रिया जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे.
1: बर,
2: स्वस्थ व्यक्तीमध्ये. आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत, आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा, मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे. मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार, काळानुसार, वेळेनुसार आपली दिनचर्या, आपलं वागणं, आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
1: ऋतुपरत्वे,
2: ऋतुपरत्वे आणि दिनपरत्वे सुद्धा. जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ, मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत, किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे, हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
2: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे, किंवा

0: इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते. ह्या सगळ्या अपेक्षा घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धक घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता आणि कधी कधी होतही नाही असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत हे एक जटिल समस्या आहे आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय, की सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे काम करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा.
0: हा, तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर.
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर.
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना तर ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा.
0: मग हे कसं टिकवू आपण, तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, त्यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा. तर मॅडम, बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झालंय की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात, तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य ह्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा.
0: हा, तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा.
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील मुद्रा असतील तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं

0: हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे, मधुमेह. तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं, इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं, ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहे जी, ती दोन्ही आहे, एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा.
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये. तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा. तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये, कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो जे पोटावर झोपतात, विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोज मधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं आणि मग ज्या ग्रंथी अति कार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात. मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर.
0: त्या त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या त्या पोजमधली आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड. मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतं, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याचे सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल.
0: नक्कीच नक्कीच. पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरी जिथे स्त्रीबीज तयार होतं, तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं, ओव्हरीज करत असतात आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते, तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात, परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये ज्याला आपण सिस्ट म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं.
1: बरं.
0: ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना. आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळं पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारण आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्याचसोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत आणि त्याचसोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे, बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल आयटी क्षेत्रामध्ये मुली

0: असतात मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8, 10-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे, किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं, बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात. हा, अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी. हा, आणि झाले तर मात्र त्याच्यावर उपाय काय करायचा, हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो, पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाही,
1: शक्यच नाहीये. कारण आताचं युगच तसं आहे, आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे
0: पर्यायच नाहीये,
1: पर्याय नाहीये. तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो, नाही का?
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा,
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम, म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात, तर त्या आसनांमुळं पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते, पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: अच्छा,
0: आणि त्याचसोबत काय होतं, ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत, आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या, त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे, की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली, आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन, किंवा ज्या मुली येतात, कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील, ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो, तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. हा, फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय, गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळं हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं, त्यासोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं, अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम, आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत, T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात, आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडीमध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते, की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल, तर हे एक
1: त्रासपूरक
0: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे. हा ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे, तो एक असा वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे. तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळं काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं, तर वजन कमी होणं, काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं, म्हणजे काही कारण नसता नाही बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं, घबराट होतं, असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त

घाम येणं खूप व्यक्तींना हा त्रास असतो, आपण बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळं होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम.

0: घाम येणं खूप व्यक्तींना हा त्रास असतो, आपण बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिड होणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळं होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग? तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपलं शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान पूर्ण शरीर वरच्या दिशेने आपण खेचतो, पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं म्हणजे थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याच्यासोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर
0: 3 ते 4 दिवस.
1: अच्छा,
0: आणि विश्रांती कधी घ्यायची? तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांकासन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जारी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंड्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. की योगनिद्रा म्हणजे काय? तर जागृत निद्रा, जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बर, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी?
0: हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा तर हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडस आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती. की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथं योग्य पद्धतीने गर्भावर

0: सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात, संथ म्हणजे आपण घेतो, विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्ययास येईल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात, तर ती आहेत पर्वतासन.
1: बर.
0: हा, पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं, किंवा सुप्त विरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू ना म्हणजे चालना मिळते, ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर.
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि 4th महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. 4th महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: 9व्या महिन्यापर्यंत
0: आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट आई पाहिजे आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं समांतर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सौमित्र यांची होती आणि संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं. चित्रपट सैराट याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 वाजतोय. आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार.

नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील नीस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 166,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुसच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलंय. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 राखून मात केली. तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं. तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 तरुण बुडून मृत्यूमुखी पडला. तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग अंदमान आणि निकोबार बेटं केरळ माहे ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्य प्रदेश तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक.

0: महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
1: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे, मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे, त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 1654 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्या खालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत, मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्र आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकवून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या धर्मध्वजेचा शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकमधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखड्यात त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिंगोरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महापालिकेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी बीजमाता राहीबाई पोपरे यांची बीजतुला करण्यात आली आणि 62 किलो देशी प्रजातीच्या झाडांचे बियाणं शाळा कॉलेजेस तसेच विविध संस्थांना देण्यात आले. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: नाशिक जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला रमण रणदिवे यांचं गीत गायलं आहे गीताली पुंडकर यांनी.

0: शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, शरद जांभेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम आता संपला. एक वाजून 55 मिनिटं झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: हिडिंबा ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा. पांडवापैकी महापराक्रमी भीमाची एक पत्नी, तीही राक्षस कुळातील. राक्षस कुळाचे स्वतःचे काही नियम आणि संस्कृती आहे. त्या अर्थाने अगोदर त्यांचा शोध घेणं लेखनासाठी आवश्यक ठरतं. त्यानंतर प्रचलित मानवी नियम व संस्कृती यांच्याशी त्यांचा संबंध जोडताना होणारा संघर्ष अपरिहार्य ठरतो. या दोन भिन्न कुळांचा समन्वय साधणं, कोणा एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, यातून लेखनाचा तोल ढालणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मताशी ठाम राहणं ही लेखकासाठी मोठी कसरतच म्हणायला हवी. स्मिता दातार यांनी मात्र ही लिलया पार पाडलेली आहे. हिडिंबाचा शोध घेताना दोन स्तर निश्चितच केलेले आहेत. एक आहे तिचं राक्षस कुळ आणि दुसरं आहे ते तिचं स्त्रीत्व. हिडिंबा राक्षस कुळातील आहे तरी देखील ती एक स्त्री आहे. स्त्रीच्या भावभावना शरीरधर्म तिलाही आहेतच. वनवासात असलेल्या बलदंड महापराक्रमी भीमावरती अनुरक्त होणे स्वाभाविक ठरतं ते यामुळे. त्यांचा गांधर्व विवाह होतो घटोत्कच त्यांचा पुत्र. मात्र तिला तिथंच तिच्या जंगलातल्या राज्या सोडून भीम त्याच्या भावंडांसह दूर होतो.

0: अशा वेळी हिडिंबाच्या नशिबी येणारं एकाकीपण, घटोत्कचाचा सांभाळ करण्याची जबाबदारी, आपलं राक्षस कुळ वृद्धिंगत करण्याची जबाबदारी, या सगळ्यात हिडिंबा प्रत्येक स्तरावर एक स्त्री म्हणून कसे टप्पे पार करीत गेलेली आहे याचा शोध लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे. राक्षसांना दोन शक्ती प्राप्त झालेल्या असतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि अंधारातही पाहू शकणारी विशेष दृष्टी. राक्षस फार दूरचा विचार करत नाहीत, तसेच आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी बाणाने थेट वेध घेण्याच्या ऐवजी त्याच्या पायाशी नेम धरायचा. राक्षसांनी मानवाशी संबंध जोडायचे नाहीत, ते अमान्य आहेत. राक्षसांवर राज्य करायचं असेल तर त्यांच्याहून अधिक बलवान होणं आवश्यक आहे, अशा अनेक तर्कांचा आधार घेत लेखिकेने हे राक्षस राज्य उभं केलेलं आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धती, आहार, युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे, राक्षसांचे आपसातील संबंध, त्यांचे मायावी रूप आणि तंत्र, शत्रूविषयीच्या कल्पना, हे सगळंच भिन्न आणि अकल्पित. या सगळ्यांचा परिचय करून देताना हिडिंबा, तिचा भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच, सून मोरवी आणि त्यांना झालेली अपत्य असा एक कौटुंबिक पट स्मिता दातार यांनी जिवंत केलेला आहे. महाभारताचा प्रवास हा सुडाच्या दिशेने गेलेला आहे. त्याचा प्रतिशोध घेताना अनेकांच्या आहुत्या अपरिहार्य ठरलेल्या आहेत, त्यात हिडिंबाच्या कुळाचाही समावेश आहे. परंतु युद्धात सहभागी न होताही सगळ्यात मोठी बाब समोर येते, ती म्हणजे हिडिंबाने दिलेल्या त्यागाची आहुती. लेखिकेने त्या त्यागाची विशेष दखल घेतलेली आहे. हिडिंबाचे व्यक्तिमत्व साकारताना महाभारतातील सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातल्या नेमक्या घटनांची निवड करून त्यांच्याशी हिडिंबांचं नातं, त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे क्लेश आणि कल्लोळ शोधण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. विशेष म्हणजे घटनांची कुठंही मोडतोड केलेली नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो संबंध येतो त्यातून हे हिडिंबाचे व्यक्तिमत्व शोधलेले आहे. भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच यांच्या व्यक्तिमत्वांनाही तितकाच उठावदारपणा देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. संवादाच्या बाबतीत लेखिकेने खूप काटेकोरपणा जपलेला आहे. भीम, माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांना हिडिंबा जेव्हा सामोरी जाते तेव्हा तिचं व्यक्तित्व उठावदार ठरतं ते संवादाच्या रूपाने. पती भीम, त्याची दुसरी पत्नी द्रौपदी या दोघांच्या नात्याच्या संबंधाने येणारी असूया, चीड, द्वेष, प्रेम याविषयी हिडिंबाने अंतःकरणात जे वादळ रोखून ठेवलेलं आहे त्याचा स्फोट हाताळणं सोपं नाही. परंतु लेखिकेने त्या संवादातली उत्कटता आणि भावनांची विविध रूपं किती कुशलपणे हाताळलेली आहेत ते लक्षात येतं, ते संवाद वाचल्यानंतर. प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका, विचारांच्या आदानप्रदानांचे नेमकेपण, प्रत्येकाची मानसिकता, निर्माण झालेल्या प्रश्नांचं मूळ उकलताना जी चिंतनाची बैठक लागते ती या संवादातून उलगडत जाते. संवाद तसे मोजकेच परंतु थेट विषयाला हात घालणारे आहेत.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात कलम करण्याच्या सुधारित पद्धती याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रेयानी. नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, फळझाडांची अभिवृद्धी बियाण्यांपासून केल्यास अशी झाडं उंच वाढतात आणि फळं धरण्याला अधिक कालावधी लागतो. तसंच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळं आणि उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे औषध फवारणी, छाटणी, फळांची काढणी ही कामं खर्चिक आणि त्रासदायक होतात. त्यामुळे फळझाडांची लागवड कलम लावून करतात. त्यासाठी नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी आणि पपयासारख्या एकदल पिकांच्या अभिवृद्धीसाठी बियांचा वापर आवश्यक ठरतो. कलम करण्याच्या विविध पद्धती आहेत. आज आपण त्यातील काही पद्धतींची माहिती करून घेऊया. पहिल्यांदा जाणून घेऊया गुटी कलमाविषयी. यासाठी सुमारे 40 ते 50 सेंटीमीटर लांब वाढलेल्या फांदीवर टोकापासून 30 ते 45 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर रुंदी

तिची पूर्ण साल काढून घ्यावी. त्यानंतर तिथे ओलं शेवाळ लावावं आणि ते प्लॅस्टिक कापडाने गुंडाळून दोन्ही टोकाकडे सुतळीने बांधून घ्यावं. पावसाळ्यात गुट्या चांगल्या प्रकारे होतात. सुमारे 2 ते 3 महिन्यात या गुट्यांमधून मुळं बाहेर दिसू लागतात. तेव्हा गुट्या झाडापासून कापून प्लॅस्टिक पिशव्यात लावून सावलीत ठेवाव्यात. नंतर गुटीवरील 50% पानं कमी करावीत. लवकर आणि अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी IBA किंवा NAA ही संजीवकं 2000 ते 5000 PPM टाल्क पावडरमध्ये किंवा लॅनोलिल पेस्टमध्ये मिसळून गुटीच्या वरच्या कापावर लावावी. यानंतर कोय कलम. आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी आणि सोपी पद्धत असून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमं करता येतात. एका वर्षात ही कलमं लागवडीला तयार होतात. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादी वाफ्यावर कोई रुजवून 15 ते 20 दिवसांचं रोप मुळासकट कोईसह काढून घ्यावं. अशा रोपांची पानं पूर्ण उघडलेली नसावीत. पानं आणि देठांचा रंग तांबडा असावा. रोपाचा खालचा 7 ते 9 सेंटीमीटरचा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून मधोमध सुमारे 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचा उभा काप घ्यावा. ज्या जातीची कलमं करायची असतील तिची 3 ते 4 महिने वयाची, जून, निरोगी आणि डोळे फुगीर परंतु न फुटलेली 10 ते 15 सेंटीमीटर लांबीची काडी कापून घ्यावी. त्या काडीवरील सर्व पानं कापून टाकावीत आणि काडीच्या खालच्या बाजूला 4 ते 6 सेंटीमीटर लांबीचे 2 तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा. त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. काडीची जाडी जास्त असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालीला जुळवून घ्यावी आणि कलमाचा जोड 2 सेंटीमीटर रुंद आणि 20 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. नंतर ही कलमं 14 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड 2 ते 5 सेंटीमीटर मातीच्या वर राहील याची काळजी घ्यावी. ऊन आणि पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी ही कलमं सिल्पॉलिन किंवा प्लॅस्टिकच्या शेडमध्ये ठेवावीत. दर दिवशी गरजेनुसार कलमांना पाणी द्यावं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या कलम करण्याच्या विविध पद्धतींचा वापर जर आपण केला तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात कलम करण्याच्या सुधारित पद्धती याविषयीची माहिती आपण ऐकलीत. याचं वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल सिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल सिस्ट आहे

0: किंवा साधी शिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्टचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्ट, तर या शिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या शिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी शिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम शिस्ट. ही पण एक साधी शिस्ट आहे, ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची शिस्ट बनू शकतो. हे शिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे शिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील शिस्ट. हे जे वरील शिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय शिस्टसुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस शिस्ट किंवा एंडोमेट्रिओमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट शिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट शिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी शिस्ट आहे ती डर्मॉइड शिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड शिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते, तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी

0: विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने सन 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती वेली गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर वनचर अयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्न साखळी सुरळीत होते. या अन्न साखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: 2:15 येत आता दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: चार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दो यूरोपीय देशों की यात्रा के पहले चरण की शुरुआत फ्रांस के नीस शहर से की. श्री मोदी अब से कुछ देर में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ भारत इनोवेट्स का उद्घाटन करेंगे. प्रधानमंत्री मोदी राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ द्विपक्षीय वार्ता में भारत फ्रांस विशेष वैश्विक रणनीतिक साझेदारी में प्रगति की समीक्षा करेंगे. झारखंड में कल से बिजली गिरने की घटनाओं में 7 लोगों की मौत. दक्षिण पश्चिम मानसून अगले 2-3 दिनों में कर्नाटक तेलंगाना आंध्र प्रदेश ओडिशा और दक्षिण छत्तीसगढ़ के कुछ हिस्सों में आगे बढ़ेगा. 5,000 से अधिक भरतनाट्यम कलाकारों ने कोलंबो में सामूहिक प्रस्तुति देकर गिनीज विश्व रिकॉर्ड बनाया. और आईसीसी महिला टी20 क्रिकेट विश्व कप में भारत आज शाम बर्मिंघम में पाकिस्तान के साथ अपना पहला मैच खेलेगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दो यूरोपीय देशों की यात्रा के पहले चरण में फ्रांस के नीस पहुंचे. यहां उन्होंने कई कार्यक्रमों में भाग लिया. नीस पहुंचने पर प्रधानमंत्री का भव्य स्वागत किया गया. प्रधानमंत्री मोदी ने स्वागत को अविस्मरणीय बताया. श्री मोदी अब से कुछ ही देर में फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ नीस में भारत इनोवेट्स का उद्घाटन करेंगे.

दुपारचे 2:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कर्नाटक संगीत. सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन, त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांची, मृदंगम सुरेश सेतू माधवन. सुरुवातीला सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग गवळा, ताल आदी.

सत्व श्रीनाथ यांनी वासरीवर वाजवलेला राग गवळा आपण ऐकला. आता ऐकूया राग वराली, ताल मिश्र चापू.

सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग वराली आपण ऐकला. कार्यक्रमात शेवटी राग मध्यावती, ताल आदी.

0: सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग मध्यावती आपण ऐकला. त्याआधी आपण ऐकले राग गवळा आणि राग वराली. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी केली. मृदंगम साथ सुरेश सेतू माधवन यांची होती. कर्नाटक शैलीतील वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे.

सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सीआयडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही सीआयडीनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्त्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे

0: वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला, तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये केळी पिकांचं नुकसान झालं, तर हिंगोली तालुक्यात पेहनी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपली भेट होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 5 वाजत आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर प्रधानमंत्र्यांनी आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडल्या. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परकीय भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएलनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. लातूर औसा मार्गावर बुधोळा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 5:02 झाली आहेत. आता गीत संध्या. प्रथम पंकज उधास आणि साधना सरगम यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत ऐकूया. मोहरा या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय विजू शहा यांनी.

अभिजीत आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अनु मलिक, चित्रपट बादशाह.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. सरफरोश या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. जतीन ललित यांनी समीर यांचं संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत ऐकूया. चित्रपट कुछ कुछ होता है, गायक कलाकार कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती.

अच्छा कार्यक्रमात आपण ऐकलेत, कुछ कुछ होता है, सरफरोश, बादशाह आणि मोहरा या चित्रपटांमधली गीतं. याबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची.

0: हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही समजूतदार वाटता. पण ज्या दिवशी स्वतःची बाजू तुम्ही मांडता त्या दिवशी तुम्ही बदललात असं म्हणणारे खूप भेटतात. खर तर तुम्ही बदललेले नसता, फक्त स्वतःची किंमत ओळखायला लागलेले असता. कारण प्रत्येक वेळी सहन करणं हा गुण नसतो, तर कधी कधी स्वतःसाठी उभं राहणं ही तितकंच गरजेचं असतं. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, त्यासोबतच न्यूज रिपोर्टर, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. युवा मित्र मैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या एका मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत, ज्या मैत्रिणीने अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही कार्य पार पाडलेलं आहे. त्यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेचं शास्त्रोक्त शिक्षण प्रशिक्षण घेऊन ते शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या एक शिक्षिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्टर, थिएटर आर्टिस्ट तसेच रेडिओ जॉकी म्हणूनही या आपल्या मैत्रिणीने काही काळ कार्य केलेलं आहे. तर आपल्या या मैत्रिणीचा एकंदरीतच आजपर्यंतचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास त्या मैत्रिणीसोबत संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. आणि यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेविषयी आपण या मैत्रिणीकडनं जाणून घेऊया. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऐश्वर्या डावरे या मैत्रिणीला. तेव्हा सर्वप्रथम ऐश्वर्या, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: प्रयाग संगीत समिती अंतर्गत आपलं शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य प्रकारातून विशारद पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण आता एम ए भरतनाट्यमही पूर्ण केलेलं आहे. तर भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल, आणि त्याही आधी सर्वात

0: जास्त महत्वाचं, कुठल्याही कलेची जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा उपासना करतो, त्या कलेचं शिक्षण प्रशिक्षण घेतो, त्यावेळी आपल्या गुरूंचं स्थान हे अतिशय उच्च दर्जाचं असतं. तर तुमच्या गुरूंविषयी काय सांगाल?
1: भरतनाट्यमचा माझा प्रवासाची सुरुवात सांगायची म्हटलं तर माझ्या आईला इच्छा होती भरतनाट्यम शिकण्याची, पण तो काळ आणि मानवत सारख्या गावामध्ये ती वाढल्यामुळे तिथे काहीच स्कोप नव्हता. संभाजीनगर या ठिकाणी एम ए मराठी करत असताना 2 वर्ष त्या ठिकाणी भरतनाट्यमचं प्रशिक्षण तिने घेतलंय आणि जी आईची राहिलेली इच्छा म्हणून तिने मला परभणीमध्ये पाऊसकर मॅडम, मीरा पाऊसकर म्हणून परभणीला संभाजीनगरून शिकवायला येत होत्या मॅम, त्यांच्याकडे सगळ्यात सुरुवातीला भरतनाट्यमच्या क्लासमध्ये टाकलं. त्यावेळेस मी 6वीमध्ये होते आणि त्याचा माझा भरतनाट्यमचा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला. त्यांच्याकडे मी 6 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी तो सगळा क्लास गुरु विक्रांत वायकोस यांच्याकडे हँड ओव्हर केला. मग मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर मध्ये कोविड आल्या कारणामुळे क्लासेस बंद पडले. त्यानंतर मग मी मुंबई या ठिकाणी पूर्ण वर्ष गुरुगृही राहून भरतनाट्यमचं विशारद पर्यंतचं शिक्षण डॉक्टर किशोरपाल यांच्याकडे पूर्ण केलं आणि आता मी एम ए करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचं मला प्लस पॉईंट असं होत गेलं की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं, त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सान्निध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कलेमध्ये असं मला पर्सनली वाटतं. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट, मला नृत्याबद्दलची असलेली आवड, माझी जिद्द, या सगळ्यामुळे मी आज मास्टर्स पर्यंतचं शिक्षण या क्षेत्रामध्ये पूर्ण करू शकले. आणि भरतनाट्यम विषयी सांगायचं तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्यकला आहेत, त्यामधली भरतनाट्यम ही सगळ्यात प्राचीन नृत्यकला म्हणून आपण ओळखतो. जवळपास 2500 वर्ष जुनी ही नृत्यकला आहे. आणि जर आपण नृत्याचा इतिहास बघितला किंवा नृत्यांचं सादरीकरण बघितलं तर संपूर्ण भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृती ह्या नृत्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे एक मला छान वाटतं. म्हणजे आज जी समाजामधली परिस्थिती आहे त्यावेळेस भारतीय संस्कृती ठामपणे लोकांसमोर येणं हे फार सध्या गरजेची गोष्ट झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग या ठिकाणी शासनामार्फत म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या मार्फत तो केला जातो की आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की रंगमंच हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम त्यासाठी आहे आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय नृत्यकला कुठली पण 8 शास्त्रीय नृत्यकलांपैकी कुठल्या पण एका कलेचं जेव्हा तुम्ही सादरीकरण करता त्यावेळेस तुम्ही आपल्या देशाची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या आधारेच 8ही शास्त्रीय नृत्यात त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि 4 वेदांच्या नंतर जो 5वा वेदाची निर्मिती जेव्हा भरतमुनींनी केली तो म्हणजे नाट्यवेद आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून ही नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं आपण म्हणू शकतो.
0: खरंच सर्वांना समाविष्ट करणारी, सर्वांना एकत्रित बांधणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातलंही आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपल्या सर्वांसाठीच अनमोल देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही या कलेचं अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँड ओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात, म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी

0: कोणती भूमिका आहे बरं?
1: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो, त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं, आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः, आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली, आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे, म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाले शिकतीये फक्त, आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही, खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये, आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळते ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोहोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली, आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विषयापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ, आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार, तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं, आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते, मी शिकवतच होते मुलींना. तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली आहे त्या बाबतीत हे नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला, आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
0: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते, आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे, ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो डे बाय डे, आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे, आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध करणार आहे. म्हणजे ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात, आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे, आणि त्यात जर आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि

0: साधन याची गरज आहे.
1: खरं
0: त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
1: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते एक सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते. आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगला कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही, किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाही तर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. तर खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाही तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
0: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, साधनेचा उपासना भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच हवं. म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
1: म्हणजे जेव्हा तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासामध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले महिना झाला नाही रियाज नाही होती चालेल काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
0: साधना ते उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
1: अगदी खरं.
0: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास करन्यास देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
1: अगदी खरं.
0: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझ्या आई वडील आजी आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेले आहे. आणि काय होतं जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते 3 पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी बघत गेले आणि त्यामुळे कसं झालं आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषय सांगितलं तर भाव राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते. तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे, दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो. आणि महत्वाचं दोन्ही कला ही भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे त्यामुळे दोन्ही समतोल साधणं मला फार सोपं गेलं बायोनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि

0: त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्या, त्यामुळे प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय आणि तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे, त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाही आहे तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं, त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं, कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले, पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला, म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठकांनाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे नाट्य क्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचं पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्य क्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल, आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका, याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज तागाय तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्स मध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाऊ करंडक नावाची, आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची, तर त्यावेळेस घरी आल्यानंतर मला समजलं की नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदीमध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली, कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्ही मध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी, मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काय अडचण नाही आली, हिंदी भाषा एवढ्या आपण त्या गोष्टीला युज टू नाही आहे त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले, 10वीपर्यंत संस्कृत विषय होता, पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी, म्हणून
1: कारण त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तर समोरच्या पर्यंत. ऐश्वर्या, रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत, तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल, तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं

झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे, आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असा तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीच असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहितीये. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला.

0: दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहिती आहे. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगत करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ते आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशा प्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
0: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना, तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना, त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ॲज अ कलाकार म्हणून येतोय, त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही, माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा, धन्यवाद.
0: थँक्यू सो मच, मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

2625.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशलक्ष मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIRLIU मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:10 झाली आहेत. आता गीत बहार. प्रथम आरती प्रभू यांचं निवडुंग या चित्रपटातलं गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आमची दुसरी सभा. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. तो आम्ही मोबाईल ॲप आणि FM वाहिनीवरून सहक्षेपित करू. तसंच 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान एजबस्टन बर्मिंगहॅम इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. ते आम्ही रेडिओ सेटवरून सहक्षेपित करू.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, या वेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने या वेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना? वर्गातले शिक्षक तर आता गप्पा बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं, इथंपर्यंत पण बोलले असतील. मला हे समजूच शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो. कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्य शिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा फणस करवंदाच्या पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवत आहेत. एक छान गाणं ऐकवण्याची, मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणारच आहे.

तर दोस्तानो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषत वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. हा हा हा. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जून मधला तो वास परत ऑगस्ट मध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा, आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तानो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागलीय, हो ना? तर असं नाही बर का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे. म्हटलं बघा बघा बघा, तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, हा एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला. मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतंय, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हा पटकन छान पाऊस पडायला हवा. आणि एकदा पाऊस छान पडून बसतान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हा.

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल. माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या. शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते. त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे. त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. 11 विकराळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले. लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897, म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं. मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं. फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ, अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकारविरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली ना कुटुंबाची, केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात. आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही.

पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची. माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरा पेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गंमत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राचीताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.

0: मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआई सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
5: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात दिगंबरबुवा नाईक यांचं कीर्तन, 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून, रात्री 9:30 रूपकुंका अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या 15 जून 2026 आमच्या पहिल्या सभेत 6:05 मंगलप्रभात, 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रात जनावरांमधील शिंगांचा कर्करोग याविषयीची माहिती, 7:40 भावधारा, 8:40 काव्यांजली हितगूज कवितेशी, 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना याविषयी शिवकुमार सदाफुले यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 11:05 गाता रहे मेरा दिल. उद्या आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:10 गीत बहार, 7:30 माझं आवार माझं शिवार अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, रात्री 10:00 रजनीगंधा आणि 10:30 नादब्रह्मांतर्गत अश्विनी भिडे यांचं गायन राग यमन. रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आता न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकूया प्रादेशिक बातम्या. या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे, असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसेच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या दोघा आतेमामे भावंडांचा अडान नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या दोघा भावांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को

0: सशक्त करने का एक महाअभियान है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद।
3: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात।
2: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30। सादर करते विवेक वानखडे।
4: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा।
5: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
6: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत।
7: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे।
6: बरं,
7: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना। त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे। आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे। आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे। त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे।
6: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र। या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे।
8: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 7:15 होत आहेत। आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन AIR ॲपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाईम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलीस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याच्या जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहे, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी एक चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पहावे सिनेमा. तर असं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NFDC चा आहेच पेडा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्ले इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहेत, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर येणं इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450

0: त्या जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत, त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NMDC ने प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NMDC चं स्वतःचं एक पॅकेज आहे, कारण आम्ही NMDC ने पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत, त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे, अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरीचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्याच्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो विशांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर PIPRESKI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोते, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, या संपूर्ण ह्याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच, ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्ममेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं MIFMध्ये एक AI फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो नवीन मिळेल.
1: श्रोते हो, यंदाच्या MIFचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा MIF इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी मारगाव महाराष्ट्र आणि NFDC चा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेले आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी

0: ही आहेत, नवोदित फिल्ममेकर्स आहेत या क्षेत्रात येऊ इच्छिणारे, त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मेफा महोत्सवच फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी. आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिव्हल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला. मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो. त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांशी, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. न्यूज ऑन AIRA लाईव्ह ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:30 झाली आहेत. आता आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम.

भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948, इंग्रजी दिनांक 14 जून 2026. आज ऐकूया दिगंबरबुवा नाईक यांचं कीर्तन. आख्यान विषय आहे टिपटिप वेचू दाणे घर धान्याने भरू.

भारतीय संस्कृतीमध्ये अनंत कालापासून ऋषी मुनी संत महर्षी यांच्या मतैक्याने सर्वं विष्णुमयं जगत अशी श्रद्धा निश्चित झाली आहे. पुरुष सूक्तामध्ये आरंभीच अत्यतिष्ठ दशांगुलम असं वर्णन आहे. कविवर्य मोरोपंत असं म्हणतात, भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रविशशी काष्टादिकी असे भरला, स्थिर चर व्यापून अवघा परमात्मा तो दशांगुले पुरला. यावरून सर्व सृष्टी धन धान्य हे विष्णुमय आहे हे सिद्ध होतं. भारत हा कृषीप्रधान देश आहे. धनधान्य समृद्धीच्या कथा पुराणात अनेक आहेत, त्यासाठी प्रार्थनाही केलेल्या आहेत. प्रसिद्ध श्री सुक्त या देवीच्या स्तवनात तिने धनधान्याची समृद्धी व्हावी यासाठी आम्ही तिचे स्तवन करतो. धान्यम धनम पशुवृद्धिलाभम असं तिचं वर्णन आहे. मानव प्राण्याला यावत जीव उदरनिर्वाह करता धान्याची गरज आहे. पोटाचा आकार विद्भर आहे, पण त्याचा पसारा केवढा मोठा आहे हो. तुकोबा म्हणतात, विती एवढेसे पोट त्याचा केवडा बोभाट. अगदी दिवस उजाडण्याच्या आधीपासून तो मध्यरात्रीपर्यंत पोटासाठी म्हणजे धनधान्यासाठीच मनुष्य धावपळ करीत असतो. त्यासाठी वाटेल त्या लांड्याला बड्या गुन्हे करतो. सारांश, पोटाचा आणि धनधान्य समृद्धीचा अगदी जवळचा संबंध आहे. श्रीमद भागवतात अनेक ठिकाणी देवतांची स्तुती धनधान्य प्राप्तीसाठी केलेली आढळते. कृष्णावताराच्या आधी पृथ्वी क्षीरसागर निवासी परमात्म्याकडे गेली. त्यावेळी इंद्रादी सर्व देव पृथ्वीच्या सोबत गेले आणि त्यांनी परमात्म्याला अवतार धारण करावा अशी विनंती केली. त्यावेळी सुद्धा पृथ्वी सुजलाम सुफलाम असावी

यासाठी आम्ही प्रार्थना करू असे करतो असे म्हटले आहे. पृथू नावाच्या राजाने तर पृथ्वीचं दोहन करून सर्व समृद्धी प्राप्त करून घेतली आणि आपल्या प्रजेला सुखी केले असे वर्णन आहे. रामराज्याची आपण संकल्पना करतो ते एक सुखी राज्य होते, म्हणूनच त्याचे वर्णन करताना तुकाराम महाराज असं म्हणतात,

दूध दुभते व धनधान्याची समृद्धी झाली की आपोआपच प्रजेला आनंद होतो. अंगिरा आणि नारद एकदा राजाकडे आले असताना त्या राज्याच्या क्षेमकुशलतेबद्दल प्रश्न विचारताना, तुझ्या राज्यात धान्याची विपुलता आहे की नाही असाच प्रश्न त्याला अंगिरांनी विचारलेला आहे. धान्य समृद्धीने राज्याची आर्थिक सुबत्ता ओळखली जाते. पूर्वी किल्ले लढवताना त्यात कोठारे समृद्ध ठेवले जायचे आणि त्याच्या भरोशावर शेवटी शत्रूला जरीस आणत असत. ऋषीमंडळीही आपल्या तपस्सामर्थ्याने धनधान्याची समृद्धी करून पीडित प्रजेचे रक्षण करीत असे असा इतिहास आहे. अत्री आणि अनसूयेच्या चरित्रात आहे, तर जमदग्नींना हे सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी कामधेनू हिरावून न्यावी आणि आपले राज्य संपन्न करावे असा विचार तिथली समृद्धी पाहून सहस्त्रार्जुनाच्या मनात आला. हा दाखला प्रसिद्ध आहे. द्रौपदीच्या एक भाजीपानानी संतुष्ट होऊन परमात्मा ढेकर देतो अशी कथा महाभारतात आहे. ह्यावरूनच अन्नाच्या एका कणाचं किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी आपल्या पसायदानात वेळेवर पाऊस पडून धनधान्य विपुल हो अशी प्रार्थना केली आहे. वेळेवरी पाणी वर्षौत का मेघ, शेतकरी सुखी तर देश सुखी असे आपले भारताचे पूर्वीपासून समीकरण झालेले आहे. त्या कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच माजी पंतप्रधान शास्त्रीजींना जय जवान व जय किसानचा नारा द्यावा लागला हे आपल्या स्मरणात असेलच. अथर्व वेदामध्ये उत्तम गृहाची कल्पना सांगताना ते धनधान्यानी समृद्ध आहे अशी कल्पना केली आहे. इमे गृहा मयोभुव ऊर्जस्वंता पयस्वंता सद्गुरुनाथ महाराज की जय. भारतात हरित क्रांतीमुळे अन्नधान्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटलेला आहे. दिवसेंदिवस कृषी तंत्रज्ञान प्रगत होते. त्याचाच परिणाम म्हणजे कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसून येते. असे जरी असले तरी मानवी प्रयत्नाला मर्यादाही पडतात, कारण कृषी व्यवसाय हा बहुवंश निसर्गावर निर्भर आहे. पेरणी उत्तम साधूनही पिकांची वाढ व्यवस्थित होऊन देखील त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचं सावट पसरू शकतो. कधी अवर्षण तर कधी अतिवर्षण ह्यामुळे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी परिस्थिती शेतकरी बंधूंची सतत होत असते. अन्नधान्याचे क्रांतिकारकरित्या उत्पादन वाढवून देखील वाढत्या लोकसंख्येपुढे ते अपुरेच पडते. त्यामुळे असलेल्या धान्यापैकी दाण्याद्याण्यांची साठवण करून त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कारण पुष्कळदा साठवलेल्या धान्याला उंदीर सोंडे ह्यापासून धोका पोहोचतो. माणूस कल्पना करणार नाही एवढ्या विस्तृत प्रमाणावर उंदीर धान्य फस्त करतो. उंदीर हे गणपतीचं वाहन आहे. गणपती उंदरावर स्वार झाला कशासाठी, तर त्यानं उधम मचवू नये यासाठी. त्यामुळे या उपद्रवी जीवांचा बंदोबस्त करून अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून ते नाहक वाया जाणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी. लग्न समारंभादी प्रसंगात आपण बघतो एखाद्याला आवश्यकता नसताना देखील आपण खोट्या प्रतिष्ठेपायी आग्रह करून वाढतो आणि ते वाया जातो. तेच अन्न जे उपाशी आहे ज्यांना दोन दोन दिवस जेवायला मिळत नाही अशांना देऊन जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले ही म्हण आपण सार्थ केली पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याच्या श्रमाचं चीज व्हावं याकरता धान्य साठवणं आणि त्यांचं रक्षण करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. साठवलेल्या धान्याच्या द्वारेच एका संतानं देशातील गोरगरिबांचे प्राण कसे वाचवले हे आपण आता संत चरित्रातनं पाहूया.

जय जय रघुवीर समर्थ। नैवेद्य वैश्वदेव झाला, पाटावर भोजन करण्याकरता बसले। पानाभोवती पाणी फिरवणार इतक्यात पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर ऐकू आला। तसेच पानावरून उठून बघतात तोशे 200 लोक दारापुढे मोठ्या कष्टाने उभे असलेले बघितले। पंतांनी सर्वांना हात जोडून आदरानं घरात बोलावलं, बसायला सांगितलं। तो ते सर्व लोक हुंके देऊन रडायला लागले आणि पंतांना सांगायला लागले, पंत या दुष्काळात आमची आणि पंढरपूरच्या सर्वांची पार वाताहात झाली। गेले 8 दिवस आमच्या कोणाच्याही घरी चूल पेटली नाही। आम्ही सर्व आपल्या दाराशी अन्ना करता आलो आहोत। अन्ना वाचून आमचे प्राण जाऊ पाहत आहेत। अन्न द्या, अन्न द्या असे म्हणत सर्वांनी साष्टांग नमस्कार घातले।

हो का अस पंतांचे डोळे पानावले. त्यांची स्त्री बाजूलाच उभी असलेली तिच्याकडे नुसतं पंतांनी बघितलं. त्या चाणाक्ष स्त्रीनं आपल्या पंतांचं आपल्या पतीचं मनोगत ओळखून लगेच संमती दर्शक मान हलवून म्हणाली, अहो त्यांना म्हणावं की तुमची सर्वांची स्नाने उरकण्याच्या वेळात मी भोजन तयार करते. असा ऐकता सर्वांना आनंद झाला. सज्जन हो, याला म्हणतात स्त्री, याला म्हणतात संसार, नाहीतर तुमचा आमचा संसार. दाराशी रिक्षा दिसताच बाई बाजूला बसते आणि रिक्षा जाण्याचा अवकाश बाई कामाला लागते. पण ही कथा आहे दामाजींची, दामाजी पंडितांची. परोपकाराच्या सद्गुणानंच लोक त्यांना संत म्हणू लागले. स्वतःच्या निस्वार्थ शहाणपणामुळेच बेदरपूरच्या बादशहानं त्यांना मंगळवेढ या गावचं तहसीलदार बनविलं.

खास. शे 200 लोक आलेले. तिनं भरावर अन्नाची भांडी चुलीवर चढवून शेजारच्या बायकांची मदत घेऊन स्वयंपाक तयार केला. पाने मांडली, सर्व पानावर येऊन बसले. कधी एकदा जेवण सुरू करावं असं सर्वांना झालेलं. दामा

जीवंतानं नैवेद्य दाखवला. तुलसीपत्र हातात घेऊन उदक सोडलं. देवाचे नाव घेऊन जेवायला सुरुवात झाली. पहिला भात झाला. पाण्याचे दोन घोट पोटात गेले आणि एकाएकी जेवणा त्यांचे हात थांबले. पाहता पाहता पानावर बसून सर्व रडायला लागले. दामाजी पंतांनी हात जोडून विचारलं, का हो, काही माझं चुकलं का? असे जेवायचे थांबलात का? पंत, आमचेच दुर्भाग्य, आम्हास रडविते आहे. अहो, आम्ही सुग्रास अन्न खात आहो, पण आमच्या डोळ्यासमोर भूकेनं व्याकुळ झालेली आमची मुलं बाळं आम्हाला रडत असलेली दिसत आहेत, म्हणून आमचे रडणे आहे. गृहात बाळे असता उपाशी, सोडून त्यांना कसे अन्न खाशी. विचार येता रडू ये मनाशी, साहू कशाया अति दुःख राशी. ती त्यांची स्थिती पाहून दामाजींची स्त्री कळवळली. तिने एका बाजूस खुनेने दामाजी पंतांना बोलवले, ऐकलं का? त्यांना म्हणावं की तुम्ही पानावर बसून भोजन करून तृप्त व्हा, तुमच्या मुलाबाळांना पुरेल एवढं धान्य जाताना दिलं जाईल. त्यांच्या धान्याकरता मी माझे सर्व दागिने तुम्हास देते, त्याचे पैसे करावेत व त्या पैशात धान्य विकत घेऊन त्यांना द्यावेत. पंत म्हणाले, स्त्री, एकदा का दामाजी पंतांकडे धान्य मिळत आहे असं समजलं ना की सारी पंढरीच माझ्या दाराशी लोटेल. मग मी कोणाला हो म्हणू आणि कोणाला नाही म्हणू? त्यावेळे दागिने पुरणार का? मग असे केले तर आपल्याजवळ सरकारी धान्याची कोठारे आहेत. हे सर्व धान्य प्रजेकडून कर म्हणून मिळालेलं आहे. दुष्काळात प्रजेचं रक्षण करणं हे कर्तव्य आहे. उद्या धान्याची सुबत्ता आली की प्रजेकडून नुकसान भरपाई करता येईल. शाबास, मग सांगू सर्वांना? स्त्री म्हणाली, अहो नको नको, मी आता जे बोलले ना ते विसरून जायचं. त्या धान्यावर आपला अधिकार नाही, ते धान्य बादशाचं. त्याच्या हुकमा वाचून आपण असं करणं म्हणजे तो गुन्हा आहे. दामाजी पंत म्हणाले, स्त्री, अगं आतापर्यंत कसं अमृतासारखं बोललीस, पण आपल्या संसाराचा स्वार्थ मनात येताच हे कटुभाषण तुला सुचलं. अगं, एका दामाजीचा संसार उद्ध्वस्त होईल पण हजारोंचे संसार उभे राहतील, हे किती आनंदाचं आहे. तुझ्या पहिल्या बोलल्याप्रमाणे मी हे सर्व धान्य लुटण्याचं मनात आणलंय. हे सर्व पांडुरंग चरणी समर्पण आहे. जे होईल ते होईल, पाहिल्या जाईल. ते अस्त्रीनं डोळ्यांना पदर लावला, पण क्षणातच स्वतःला सावरून ती म्हणाली, चुकले मी, आपण जे कराल ते मला अगदी मान्य. दामाजी पंतांनी तुलसीपत्र हाती घेऊन धान्याच्या कोठारावर ठेवलं. दारे सताड उघडी केली. उघडून या कोठारची दिधले गरीबा म्हणे लुटा धान्य. कोमल अंतर ज्याचे जाणे पर दुःख तो जगी धन्य. हा हा म्हणता वार्ता पसरली. गोरगरीब सर्व दामाजी पंतांकडे आले. 15 दिवस धान्य लुटण्याचा समारंभ चालू झाला. पण कावळा जसा व्रणावर टोस मारण्याकरता टपलेला असतो ना, तसा त्यांच्या हाताखाली असलेला पेशकार यानं हे वर्तमान बादशहास कळविल्यास आपणास बढती मिळेल या आशेनं बादशहास कळविलं. खलिता पाठवला. पेशकारे

पत्र लिहिलं सरकार सरकारी अनाज के कोठे लोगों से लुटवा दिए, प्रजेला सुस्थिती प्राप्त झाल्यावर सरकारची नुकसान भरपाई आपणहून प्रजा करून देईल या पद्धतीची मांडणी करण्याकरता स्वतः पंत जाणारच होते, पण त्यांच्या आतच या नतद्रष्ट माणसानं हा उपद्व्याप केला. माणसाचा जन्म येऊनही माणूस केला पारख व्हावं यापेक्षा जनावर तरी बरं. खाल्ल्या अन्नाला जनावर दागतात, पण माणूस उपकार कर्त्यावरच तंगडवर करतो. या पेशकाराला दामाजींनीच सरकारी नोकरीत घेतलं, त्याचे उपकार त्यानं असं फेडले. बादशाहच्या हाती खलिता पडल्याबरोबर त्यानं तो वाचला आणि आदेश दिला.

बादशाहचा माणूस मीर जाफर खा खलिता घेऊन दामाजींकडे आला आणि हसून त्यांचं स्वागत केलं. वाचून दामाजी म्हणाले, हे बघा मी तुमच्याकडे येतो, पण आधी मला भगवंताचं दर्शन घेऊ द्या. दामाजी पंत भगवंताकडे आले, नमस्कार केला आणि प्रार्थना केली. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी.

कंजनेत्रम सदयदवलहासम विठ्ठलं चिंतयामि. श्लोक म्हणता म्हणता पंतांचा आवाज घोगरा झाला, गळा दाटून आला, नेत्र सजल झाले. पांडुरंगा, जगलो वाचलो तर अशीच तुझी सेवा घडेल. मरण आल्यास पुन्हा सेवा करण्याकरता मानवाचा जन्म दे, एवढीच विनंती माझी तुझ्या चरणाशी. पंतांनी आपल्या स्त्रीची समजूत घातली. पंत जाण्यास निघाले. तोच दारापुढं मंगळ वेड्याची शेकडो माणसं जमली आणि म्हणाली, आम्ही सर्व आपल्या बरोबर येतो. दामाजी म्हणाले, हे पहा, तुमची सदिच्छा पाठीशी असताना भिण्याचं काहीच कारण नाही. पांडुरंगा, सर्व ठीक काही कर रे बाबा. जाताना पंढरपूरवरून जाताना आमच्या या दामाजींनी पंढरपूरच्या त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली, हे भगवान आता आपली कृपा असली तरच पुन्हा दर्शन घडेल. मज करून घडलेलं सर्व कार्य आपल्याच प्रेरणेनं घडलेलं आहे, तेव्हा योग्य योग्यतेचाही निर्णय सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे, असे म्हणून पंत देवळाबाहेर पडले. पांडुरंगाच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. पांडुरंगाचं तरी दामाजीवर किती प्रेम. पांडुरंगानं लगेच चाकराचा वेश घेतला, बादशाहच्या दरबारात दाराशीच प्रकट झाले. पहारेकरांनी बादशाहला जाऊन सांगितलं, मंगळवेढाचे कोई आदमी आय आहे. बादशाह म्हणाला, मंगळवेढाचे जरूर अंदर लाई. पांडुरंग आत आले, लवून मुजरा केला. त्यांचं ते आकर्षक रूप पाहून बादशाह चकित झालं. विचारलं, कोण हो तुम? मला दामाजी चाकर म्हणतात, विठू नाव आहे माझं. क्यों रे? हमने खबर पाई है कि तेरा मालिक जो दामाजी है उन्होंने हमारे अनाज के कोठे बिगर हुक्म के लुटवा दिए. सरकार, दुष्काळ पडला, पंतांनी समद धान्य ऐकलं, फुकट दिलं नाही. आणि तुम्हाला द्याया पैसा मत जवळ दिला. कितना पैसा आहे? 168,000. इतनी रक्कम का आहे? भगवंतानं आपल्या मुंडाशातनं एक छोटीशी थैली काढली, थैलीचं तोंड मोकळं करून उलटी केली. तो काय

थैली उलटी करताच मोहरांचा नुसता पाऊस पडायला लागला. बादशाह आश्चर्यचकित झाला. सर्व नुसते आ करून बघायला लागले. विठू चागराकडे पाहू लागले. विठू, हमारे यहाँ नौकर रहना चाहता है. तो म्हणाला, पंत जेवढा पगार देतात तेवढा तरी द्यावा लागेल. क्या तनखा मिलता है पंत के यहाँ? 1 लाख. मैं 2 लाख दूंगा. बादशाह म्हणाला, तेच तर आहे. अहो, मी 1 लक्षाचाच भुकेला आहे. ज्याचं 1 चित्त आहे त्याचाच मी रखवाला आहे. बादशाहच्या सही शिक्क्याची पावती घेऊन भगवंतानं वीज चमकल्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची झलक एक क्षणच बादशाह दाखवली आणि बादशाहला दाखवून गुप्त झाले. बेदरपूरपासून 5 मैलावर दामाजी पंतांचा मुक्काम. एका धर्मशाळेत स्नानसंध्या देवपूजा आटोपली आणि गीता वाचन करावं म्हणून गीता उघडून बघतात तो बादशाहच्या सही शिक्क्याची पावती पाहिली. पंत सुन्न झाले. डोळ्याच्या कडा पाण्यानं भरून निघाल्या. पंत म्हणतात, भगवंता, अरे माझ्याकरता किती त्रास घेतलात. असं जो म्हणत आहे तोच बादशाह तिथं आला. विठूला पाहून भुरळ पडलेला तो बादशाह म्हणतो आहे,

चाकर दामाजी सांगतात आहे खावीन अहो तो माझा चाकर नाही आपण सर्व त्याचे चाकर आहोत प्रत्येकाच्या हृदयात त्याचंच वास्तव्य आहे बादशहानं दामाजी पंडितांना कसली शिक्षा न करता उलट धान्याचं मिळालेलं सगळे पैसे गोरगरिबांना वाटून दिले साठवलेलं धान्य दामाजींनी गोरगरिबांना वाटून दिलं हा आदर्श लक्षात घेऊन आपणही धान्य साठवून त्याचं रक्षण करून ब्रह्म समजून त्याचा योग्य उपयोग करावा म्हणून मूळ पद्यात गणपती महाराज

दिगंबर बुवा नाईक यांचं कीर्तन आपण ऐकलं. आख्यानविषय होता टिपटिप वेचू दाणे घर धान्याने भरू. तर याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.
3: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कॅनडा की टोटल पॉप्युलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक PM आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
4: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
6: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
7: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
5: शनिवारी 20 जूनला
7: सकाळी

0: साडेनऊ वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
0: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
3: बरं.
0: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
3: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
4: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम। 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार। सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात। नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत। आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे, असं ते म्हणाले। देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या

0: जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाल इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोलानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह

0: बाहेर काढले असून दोन जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1व्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवण्याच्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:15 झाली आहेत. आता लोकसंगीत. प्रथम प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं साहेबराव कोकाटे यांचं गीत ऐकूया. संगीतकार मधुकर पाठक.

संतोष नायक आणि वीणा बामणे यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळी यांचं पारंपरिक गीत ऐकूया. संगीतकार विजय कठीण.

0: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांझ सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30. सादर करते विवेक वानखडे.

शाहीर साबळे यांनी गायलेली पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. आता नाधो महानोर यांचं हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: sabe morrer!
1: कृष्णा शिंदे यांनी गायलेलं रमेश जंगम यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत.

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका, 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

Adlah, Pak.